आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे। अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल। भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं। सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते। तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं। हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत, अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा। तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचारणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनी प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, श्रीनिवास केसकर यांच्या संगीत रचनेतलं अरुणा ढेरे यांचं हे गीत ऐकूयात. स्वर आहे अनुराधा कुबेर आणि वैभवी शेटे यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो ऐकूयात संगीतकार बाळ बर्वे यांच्या संगीत रचनेतलं शाहीर राम जोशी यांचं हे पद. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया विजय सोनाळकर यांची गीत आणि संगीत रचना, गायली आहे आशालता बाबगावकर यांनी.

श्रोतेहो आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज सोमवार, भाद्रपद शुद्ध तृतीया आणि त्यानंतर चतुर्थी, अर्थात 14 सप्टेंबर 2026. आजचा नक्षत्र आहे चित्रा नक्षत्र. आज हरितालिका तृतीया. आजच श्री गणेश चतुर्थी देखील. याबद्दल एक महत्वाची माहिती जाणून घेऊयात. आज 14 सप्टेंबर रोजी सकाळी 7:06 तृतीया आहे, त्यानंतर चतुर्थी प्रारंभ होत आहे. हरितालिका तृतीयेसाठी सूर्योदय व्यापिनी तृतीया आवश्यक असते, तर श्री गणेश चतुर्थी करता चतुर्थी तिथी ही मध्यान्न काल व्यापिनी असावी लागते. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर म्हणजे आज सूर्योदयाच्या वेळेला तृतीया आणि माध्यान्नी चतुर्थी असल्यामुळे ही दोन्हीही व्रत आज एकाच दिवशी आलेली आहेत. उषक कालापासून मध्यान्न समाप्तीपर्यंत पूजनाचा मुख्य काळ असल्याने आणि दोन्हीही व्रतांचे कर्ते भिन्न असल्यामुळे कोणतीही पूजा आधी अथवा नंतर करता येईल. स्वर्णगौरी व्रताचा आजचा दिवस आहे. पिठापूर इथल्या श्री श्रीपाद श्री वल्लभ यांची आज जयंती आहे. आज सर्वत्र श्री गणेश मूर्तींच्या स्थापनेची घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी देखील प्रतिष्ठापना होत आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. श्री गणेश या देवतेची काही वैशिष्ट्य आणि तिच्या उपासनेच्या संदर्भातील उपयुक्त अध्यात्मशास्त्रीय माहिती आपण जाणून घेऊयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या श्री गणेशाच्या ध्यान मंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्यांचं वर्णन आहे. गणपती हे श्री गणेशाचं एक नाव आहे. गणपती हा शब्द गण आणि पती या दोन शब्दांनी बनलेला आहे. गण म्हणजे पवित्रक आणि पती म्हणजे पालन करणारा. गणपती हा सूक्ष्मातिसूक्ष्म चैतन्य कणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी आहे. श्री गणेश जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणाऱ्या रजतम लहरींवरती नियंत्रण ठेवतो, तसंच लवकर प्रसन्नही होतो. श्री गणेश हा ब्रह्मांडातल्या दूषित शक्ती आकर्षून घेणारा आहे, तसंच मनुष्याच्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण करणारा आहे. श्री गणेशाच्या उपासनेमुळे विकल्प शक्ती प्रभाव पाडत नाही, बुद्धी स्थिर राहून चित्त शांत राहतं. मी कोण, भगवंताने मला या जगतात कशासाठी पाठवलं याची साधकाला जाणीव होऊन तो श्रद्धापूर्वक कार्य करू लागतो. साधकाच्या भावात वाढ होऊन त्याची उत्तरोत्तर प्रगती होऊ लागते.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

0: आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थी। सर्व पूजांमध्ये आराधनांमध्ये आद्य पूजेचा मान असणारा श्री गणेश। गणपती ही वैश्विक देवता, प्रेरणा देणारी देवता, सर्व कलांचा अधिपती असणारी देवता।
1: ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

0: देशाच्या बहुतांश भागात गणेशोत्सव हा जवळजवळ राष्ट्रीय महोत्सव म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरणानुसार 2025 सालापासून गणेशोत्सवाला राज्योत्सव अशी मान्यता जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, केरळ, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू याबरोबरच दिल्ली, उत्तर प्रदेश अशा अनेक ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सव सार्वजनिकरित्या सुरू होण्यामागे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची प्रेरणा कारणीभूत आहे. 1893 सालापासून त्यांनी पुण्यातून सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली आणि आज हा सार्वजनिक गणेशोत्सव जगात देखील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. सर्वत्र असलेले मराठी बांधव तसेच भारतीय बांधव गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करतात.
1: श्रोते हो, आता ऐकूया शाहीर परशुराम यांची गीतरचना. गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

0: गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हा गणेशोत्सवाचा काळ. यंदा हा काळ 12 दिवसांचा आहे. ह्या दिवसांमध्ये ऋषीपंचमी, गौरी आगमन, गौरी पूजन, गौरी विसर्जन आणि त्यानंतर अनंत चतुर्दशीला श्री गणेशमूर्तीचं विसर्जन अशा रीतीने हा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आज श्री गणेशमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त हा सकाळी 11:21 ते दुपारी 1:48 म्हणजे जवळजवळ 2.5 तासांचा शुभ मुहूर्त आहे. घरोघर स्थापित होणाऱ्या तसंच सार्वजनिक ठिकाणी प्राणप्रतिष्ठित होणाऱ्या गणेशाने गणेश भक्तांच्या जीवनात येणाऱ्या विघ्नांना दूर करण्याबरोबरच त्यांची आध्यात्मिक उन्नतीही करावी ही श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना.
1: ऐकूया अशोक पत्की यांचं संगीत असलेली अशोकजी परांजपे यांची गीतरचना. गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 14 सप्टेंबर. सत्पुरुषाची लक्षणं. जो पुष्कळांना मनापासून आवडतो तो मनुष्य चांगला, असा मनुष्य अजरामर होतो. तो निस्वार्थीपणाने राहून मनावर संयम ठेवतो. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बोडवण्याचा दुष्टपणा त्याच्याकडून होणेच शक्य नाही. असा सत्पुरुष म्हाताऱ्याला म्हातारा, पुरुषाला पुरुष, बाईला बाई, मुलाला मुलासारखा दिसतो. म्हणजेच जो ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्याचं त्याच्याशी वर्तन असतं. असा मनुष्य कोणाविषयी काही निंदा किंवा स्तुती बोलत नाही. मान घ्यायला योग्य असूनही मानाची अपेक्षा तो करत नाही. स्वतःच्या विकारांवर त्याचा पूर्ण ताबा असतो आणि दुसऱ्यांच्या दुःखात तो त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करत असतो. तो सहजावस्थेत राहतो, म्हणजेच उपाधीमुळे बांधला जात नाही. असा योगी मनुष्य खरोखरच मुक्त समजावा, अशा लोकांनाच संत म्हणतात. आणि ते जी जी कर्म करतात ती ती भगवंताच्या प्रेरणेनेच आणि भगवंतासाठीच असल्यामुळे त्या कर्मांच्यापासून जगाचं कल्याण घडतं. संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम, दया, परोपकार, निस्वार्थीपणा आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील. अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. माझं चुकतं कुठं हे पाहावं. दुःख भोगण्याची मला पाळी आली म्हणजे मार्ग चुकला म्हणावं. ज्याला सुखदुःख बाधत नाही तोच खरा समाधानी. मी रोज नामस्मरण करतो, 4 वर्ष माझं भजन नाही चुकलं असं आपण म्हणतो. पण मी हे सर्व करतो अशी सारखी आठवण ठेवली तर काय उपयोग. मी मेहनत घेतो पण थोडक्याने नाचते ते या अभिमानामुळे. जोपर्यंत अभिमान सोडून भगवंताचं स्मरण मी करत नाही तोपर्यंत ते स्मरण कसं म्हणावं. भगवंताशिवाय इतर जाणीव ठेवून मी त्याच्याशी अनन्यपणे वागतो असं कसं म्हणता येईल. मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही रामाकडे कर्तेपण द्या आणि त्याच्या इच्छेने वागा. तुमची देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. खुणेने जावं, संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावं म्हणजे मार्ग सापडतो. खरी तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो आणि खरी कळकळ असली म्हणजे त्यात प्रेम निर्माण होतं. भगवंताने माझी आपत्ती दूर करावी हे म्हणणं वेडेपणाचंच आहे. संकटे आपत्ती आल्या म्हणून भगवंताला विसरणं हे केव्हाही योग्य नाही. देहबुद्धीचा नाश नामाच्या स्मरणात आहे खास. नामात प्रेम येत नाही याचा विचार करत राहिलो तर नामाचाच विसर पडतो हे कुठं ध्यानात येतं. उगीच विचार करत नाही बसू. समुद्र ओलांडून जाण्याकरता रामाचं नाव घेऊन जी वीट ठेवली ती राहिली हे लक्षात ठेवा. चमत्कार करणं हे संत लक्षण नव्हे. संत चमत्कार दाखवावा म्हणून चमत्कार करत नाहीत. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना, संगीत कमलाकर भागवत आणि स्वर सुमन कल्याणपूर.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर, मंदिर लय साध सुध जस कौलारू घर, घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्री स्वामी समर्थ। नरसाप्पा सुतार हा स्वामींच्या भाग्यवान परमभक्तांमधला एक निस्सीम भक्त आहे ह्याची अक्कलकोटातल्या सर्वांनाच आता जाणीव झाली होती। स्वामींची अखंड कृपा प्रत्यक्ष अनुभवणारा नरसाप्पा हा आता गावच्या चर्चेचा विषय झाला होता। स्वामी नरसाप्पाकडे मधून मधून राहायला जायचे तेव्हा परमेश्वर आपल्या घरी आला आहे ह्या परमानंदात नरसाप्पाचा प्रत्येक क्षण गुंफला जायचा। स्वामी घरी राहायला आले की त्यांनी जाऊ नये म्हणून नरसाप्पा विलक्षण काळजी घ्यायचा, इतकी की रात्री तो घराच्या उंबऱ्यात झोपायचा। रात्री झोपेत असताना स्वामी अचानकपणे निघून जाऊ नयेत हा नरसाप्पाचा अंतस्थ हेतू असायचा। एकदा काय झालं की स्वामी सुताराकडे 8 दिवस राहायला गेले, बरोबर खूप सेवेकरी होते, नेमके ते सुगीचे दिवस होते। स्वामी घरात आल्यामुळे नरसाप्पाला शेतात जाता येत नव्हतं, त्यामुळे नुकसान होणार असं नरसाप्पाच्या केवळ क्षणभरच मनात आलं, परंतु त्याने तो विचार तात्काळ दूर केला। नित्याप्रमाणे नरसाप्पा उंबरठ्यावर निजला। पहाटे 4 सुमार होता, दरवाजाची कडी वाजली, नरसाप्पाला एकदम जाग आली। दरवाजात चांदणं पसरलेलं त्यांनी पाहिलं, त्याला आश्चर्य वाटलं। नजर वर गेली, दरवाजात स्वामी उभे होते, ते जायला निघाले होते। नरसाप्पा स्वामींच्या पाया पडला आणि म्हणाला, स्वामी आता कुठे अचानकपणे निघालात, जाऊ नका ना। नरसाप्पाने आर्जवी स्वरात खूप विनंती केली, परंतु स्वामींनी दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकलं होतं। स्वामी नरसाप्पाला म्हणाले, अरे सुगीचे दिवस सुरू झाले आहेत, तुला शेतात जायला हवं ना। मी आलो की तुझी नित्याची कामं ठप्प होतात, तुला मग माझी अडचण होते म्हणून जातो आहे इतकंच। स्वामींचं बोलणं ऐकून नरसाप्पाला पश्चाताप झाला, तो आपल्या तोंडात मारून घेऊ लागला। स्वामींनी आपल्या मनातला विचार ओळखला ह्याची त्याला दुःख जाणीव झाली। महाराजांनी बाहेर काढलेलं पाऊल पुन्हा आत घेतलं नाही। स्वामी घराच्या बाहेर पडले, त्यांच्या बरोबर कृपेचं चांदणं सुद्धा बाहेर पडलं। स्वामी पुन्हा कधीच नरसाप्पाच्या घरी गेले नाहीत। पौर्णिमेचा चंद्र अमावस्येकडे कायमसाठी झुकला होता।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वर हा मुळात निर्गुण निराकारच आहे। कधी कधी तो अवतार घेतो आणि मानवी देहात सर्वांनाच दर्शन देतो, परंतु अनुभव असा आहे की बहुतेक लोकांना प्रत्यक्ष परमेश्वर अवतार रूपात आपल्यात वावरतो आहे ह्याची कल्पनाच नसते। त्यामुळे काय

होतं, तर प्रत्यक्ष परमेश्वराबरोबर संवाद साधूनही हे दुर्भागी लोक त्या दिव्य अनुभवापासून वंचित राहतात. म्हणून अखंड नामस्मरणाची भक्तांना जोड हवी

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत विठ्ठल शिंदे आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आता सादर करत आहोत श्री गणेश आराधना. सुरुवातीला ऐकूया श्री प्रमोद फडके गुरुजी यांच्या स्वरात श्री गणपती अथर्व शीर्ष. त्यानंतर गणेश कथा सादर होईल. अभिवाचक आहेत आशिष केसकर. या कथेनंतर आरत्या आणि मंत्रपुष्पांजली सादर होईल. आराधनेच्या अखेरीस ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा 108 वेळा जप होईल. श्री गणेश आराधना. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

नमः। आपण भाद्रपद शुद्ध चतुर्थीची म्हणजेच गणेश चतुर्थीची कथा ऐकूयात। सिंधू दैत्याच्या तावडीत सापडलेल्या सर्व देवांना बृहस्पतीने विनायक भक्तीचा उपाय सांगितला, तेव्हा सर्वांनी गणेशाची सुंदर मूर्ती बनवून तिची पूजा आणि प्रार्थना केली। तेव्हा दिव्य तेजाची रास त्यांच्या पुढे उभी ठाकून दशभुज गणेश प्रसन्न झाला। त्याची स्तुती केल्यानंतर गणेशाने सर्व देवांना आश्वासन दिलं की मी गिरीजेच्या घरी मयूरेश्वर नावाचा अवतार घेईन आणि या सिंधू दैत्याचा वध करीन। सर्व गणांसह शंकर त्रिसंध्या क्षेत्रात आले असताना तिथल्या गौतमादी ऋषींनी त्यांचं स्वागत केलं। शंकरांनी तिथे स्वतःसाठी स्थान मागितलं आणि ते तिथेच गौरी गणांसह राहिले। शंकर स्वतः तपश्चर्या करीत असताना गौरींनी विचारलं, आपण कोणाचं ध्यान करता? तेव्हा मी सृष्टीचा कर्ता धरता असलेल्या गणेशाचं ध्यान करतो असं शंकरांनी सांगितलं। मलाही त्याचा साक्षात्कार व्हावा असं वाटतं असं जेव्हा पार्वती म्हणाली, तेव्हा शंकरांकडून त्यांना एकाक्षरी मंत्र मिळाला आणि तो मंत्र घेऊन गौरी तपस्येसाठी लेखन पर्वतावर गेली। गिरीजेने 12 वर्ष तपश्चर्या केली। गणेश प्रकट होऊन म्हणाला, वर माग। तेव्हा गिरीजेने तू माझा पुत्र हो असा वर मागितला। त्यावर या गणेशाने मी तुझा पुत्र होईन आणि लोकांचं आणि तुझंही वांछित पूर्ण करीन असं सांगून तो गुप्त झाला। गिरीजेने तिथे सिद्धिक्षेत्र स्थापन केलं। नंतर ती शंकराकडे आली आणि तिने तो वृत्तांत त्यांना निवेदन केला। तेव्हा शंकर म्हणाले, तू धन्य आहेस। पार्वती आनंदित होऊन गणेशाच्या ध्यानी लागली। भाद्रपदातल्या शुद्ध चतुर्थीला तिने गजाननाची मृत्तिकेची मूर्ती करून त्याची पूजा केली। तेव्हा भगवान गणेश प्रकट झाला। त्याची विलक्षण प्रभा पाहून ती गौरी मूर्छित झाली। नंतर तिच्या विनंतीवरून तो सौम्य तेजाचा झाला आणि म्हणाला, तुझ्या अनुष्ठानाने प्रसन्न झालेला मी परमपुरुष गणेश आहे। तुम्हा उभयतांची सेवा, सिंधू दैत्याचा नाश आणि अमरांना पुन्हा पदप्राप्ती ह्या गोष्टी करून मी स्वस्थानी जाईन। हे ऐकून गौरीच्या सांगण्यावरून त्याने बालरूप धारण केलं। त्याचं गणेश असं नामकरण केलं। पुष्पवृष्टी झाली, दुंदुभी वाजल्या, पार्वतीने त्याला नऊ माखू घातलं आणि भगवान श्री शंकरांनाही आनंद झाला। आता दुर्वेची महती ऐकूयात। ऋषींच्या प्रार्थनेवरून भगवान श्री गजाननाने अनलासूर नावाच्या दैत्याला भक्षण केलं। त्यामुळे गजाननाच्या अंगाचा दाह होऊ लागला। थंडपणासाठी ऋषींनी इंद्रादी देवांनी अनेक शीतोपचार केले, तरी हा दाह शमन होईना। नंतर सहज अमृतमयी दुर्वांकूर श्री गजाननाच्या मस्तकावर ठेवला, त्याबरोबर दाह थोडा कमी झाला। त्यानंतर दाह शांत होण्यासाठी हजारो ऋषींनी दुर्वांचे भारे आणून श्री गजाननाच्या मस्तकावर ठेवले, त्याबरोबर हा दाह शांत झाला। श्री गजाननाला स्वास्थ्य लाभलं। तेव्हापासून गजाननाला दुर्वा अतिशय प्रिय झाली। याकरता गणेश पूजेमध्ये एक तरी दुर्वा असावी, एका वा एकविंशतीही। स्वच्छ धुवून निवडून प्रत्येक दुर्वेला 3, 5 किंवा 7 तरी दुर्वापत्र असावीत। विना दुर्वांकुरैहि पूजा फलम केनापि नाप्यते। दुर्वा नसेल तर शमीपत्र व्हावं। श्री गणेशाला 21 दुर्वा समर्पण करण्याची पद्धत आहे। 21 दुर्वांची जुडी घेऊन पुढे दिलेल्या मंत्रांनी गंधाक्षतांसह 2-2 दुर्वा व्हाव्यात व शेवटी एक उरेल ती संपूर्ण श्लोक म्हणून व्हावी।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम श्री गणेश आराधना. यामध्ये आपण ऐकलेत श्री गणपती अथर्व शीर्ष, गणेश कथा, आरत्या, मंत्रपुष्पांजली आणि ओम गंग गणपतये नमहा या मंत्राची एक जपमाळ. श्री गणेश आराधना, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 63वा श्लोक आहे. घरी काम देनू पुढे ताक मागे, हरी बोध सांडूनी विवाद लागे. करी सार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे. ते जसं कल्पवृक्षाचं उदाहरण दिलं, इथं कामधेनूचं उदाहरण दिलं आहेत. कामधेनू ही धेनू जी आहे, गाय जी आहे, ही सगळ्या कामना पुऱ्या करते, म्हणून तिला कामधेनू म्हटलं आहे. आता कामना पुऱ्या करते ही गोष्ट खरी असली तरी कामना काय करावी हे आपल्या हातात आहे. अशी कामना असावी की ती कामना करता करता आपण निष्काम होऊन जावं. संसारातल्या कामना किती केल्या तरी संपतच नाहीत. सारखं काही ना काहीतरी हवंच असतं, किती असलं तरी हवं असतं. म्हणून इथं त्यांनी असं म्हटलं आहे की घरी कामधेनू आहे, जे काही मागायचं ते सोडून हा ताक मागे, ताक मागत मिळालेला आहे. याचा अर्थ असा की जे काही मागायचं ते सोडून हा संसारातल्या गोष्टी मागतोय, ज्या नश्वर आहेत, अशाश्वत आहेत, जाणारे आहेत, त्या मागतायत. म्हणजे काय मागतात? पैसा मिळावा, घर बांधावं, गाडी घ्यावी, मुलीचं लग्न ठरायचं आहे, मुलाचं शिक्षण व्हायचं आहे, या सगळ्या गोष्टी मागत राहतात. ह्या गोष्टी आपल्या शक्तीबुद्धीप्रमाणे आपण करायच्या आहेत. त्या मागण्याचं काय कारण आहे? ते तुम्ही करा तुमच्या शक्तीनं. भगवंताजवळ मागायचं ते भगवंत मागितला पाहिजे. माझं ध्यान लागावं, माझं नाम लागावं, नामामध्ये गोडी लागावी, मला तुझी ओढ वाटावी, तुझी भक्ती करता यावी, योगाची साधना व्हावी, माझं कर्म चांगलं व्हावं, असं काही चांगलं मागायचं ते सोडून कामधेनू समोर आली ना ताक मागत बसला. ते त्यांनी त्याला पुढं उदाहरण दिलं आहे, हरिबोध सांडून विवाद लागे. हरी बोध, हरीचा बोध, हरीविषयी बोध, परमेश्वर कसा प्राप्त होईल यासंबंधी काही विचारायचं, ते ज्ञान मिळवायचं, ते सोडून भलते वादविवाद करत राहतात. वादविवादावर समर्थांची जोड आहे. त्यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, तुटे वाद संवाद तो करावा, संवाद असावा, सुखसंवाद, सुसंवाद हा पाहिजे. आपल्याला काही कळत नसलं समजून घ्यावं, जाणत्याकडून समजून घ्यावं. त्या ठिकाणी शब्दाचा वापर करावा, शब्दाचा वापरही करतो आपण समजून घेण्यासाठी. जिज्ञासा असेल चांगली आहे, समजून घ्या. पण तो त्याच्याऐवजी तर्क कर्कश वादविवाद करत राहायचा. आहे कुठं भगवंत, दिसतोय कुठं आपल्याला, मग दिसत नाही तर तो मानायचा कसा? तो दिसत नाही म्हणून त्याला कसा मानायचा असं म्हणतो. पण अशा अनेक गोष्टी आहेत. आपलं मन तरी आपल्याला दिसतं का? बुद्धी तरी दिसते का? अनेक गोष्टी आहेत ज्या दिसत नाहीत पण त्यांचं कार्य दिसतं. तर भगवंत दिसला नाही तरी जे विश्व कार्य आपल्याला दिसतं आहे हे कोण करतं? कोणीतरी आहे ना शक्ती. तुम्ही जे आता बोलता आहात त्याच्यामध्ये देखील ते आहे म्हणून तुम्ही बोलता आहात, चालता आहात, पाहता आहात. तो जर आत नसेल तर त्या क्षणाला देह हा मृतवत माती होऊन जाईल. त्यामुळे त्याच्या सत्तेवर तुम्ही बोलता आहात आणि पुन्हा परमेश्वर कुठं आहे म्हणून विचारता, त्याला काय अर्थ आहे? म्हणजे कुणी जर समजून घ्यायचं म्हटलं तर ते समजावता येतं, त्याला संवाद असं म्हणता येतं. पण तर्क कर्कश वादविवादच जर करायचा असला, त्याला आपलं पांडित्य दाखवायचं असेल तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून ते म्हणतात हरिबोध करायचा सोडून वादविवाद करणं, शुष्कवाद ज्याला म्हटलं आहे, चर्चा करणं, हे कामधेनूला सोडून त्याच्याकडे ताक मागण्यासारखं आहे. म्हणजे हे जसं वेडेपणाचं आहे तसं हे आहे. म्हणून त्याला म्हणतात पुढे, करी सार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे. आता चिंतामणीचं उदाहरण घेतलं आहे. चिंतामणी, मनातल्या सर्व चिंता दूर करणारा तो चिंतामणी. आता चिंतामणी आपल्या हातात असताना आपण त्याच्याजवळ काचेचे तुकडे मागितले तर तो देतो, उदंड देतो तुम्हाला. पण मागायचं काय हे कळलं पाहिजे. हे काचेचे तुकडे ह्याचा अर्थ संसारातल्या गोष्टी, नष्ट होणाऱ्या गोष्टी मागत राहतो. परमेश्वरा असं कर, परमेश्वरा तसं कर, रामा माझ्यावर कृपा कर, मला हे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, सारखं पाहिजे. कधी असं म्हणत नाही की परमेश्वरा मी तृप्त आहे, समाधानी आहे, तू केवढं मला दिलंस. परमेश्वर अत्यंत उदार आहे, समर्थ आहे, उदार आहे, कृपाळू आहे. एक दाणा पेरला तर कणसाचं त्याला येतं, हजारो दाण्याचं कणीस येतं एक दाणा पेरतो आपण. तसं आपण जे करतो त्याच्या कितीतरी पट भगवंताने आपल्याला दिलेलं असतं, पण त्याची आपल्याला जाण नसते आणि जे नाही ते मागत राहतो. म्हणून काय मागायचं कोणापाशी हे देखील कळलं पाहिजे, पण तेही कळत नाही असा हा अज्ञानी जीव आहे. त्याच्याबद्दल संतांना करुणा वाटते की काय करावं, यांना कळत नाही, काय मागावं तेही कळत नाही. म्हणजे इथं म्हटलंय, घरी कामधेनू पुढे ताक मागे, हरिबोध सांडून विवाद लागे, करी सार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत आहे. मागितल्यावर देतोय उदंड, पण तेच मागायचं का हा विचार करायला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना। संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा.
2: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया सरोदवर उस्ताद अली अकबर खान आणि व्हायोलिनवर एल सुब्रमण्यम यांची जुगलबंदी. राग आहे सिंध भैरवी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत सरोदवर उस्ताद अली अकबर खान आणि व्हायोलिनवर एल सुब्रमण्यम यांची जुगलबंदी राग होता सिंध भैरवी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया यशोदकुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
2: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12:00 आणि रात्री

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीतरचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. आता ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे किशोर देशमुख आणि सहकारी यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे आणि अर्चना खासनीस यांचा.

दिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण 3 वाजता.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 वाजता भक्तीसुधावर.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55। श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर मीरदेव गायकवाड यांची गीतरचना। संगीत आहे अरुण सराफ यांचं आणि स्वर आहे अरुण सराफ आणि चंदना देशपांडे यांचा।

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना. आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
0: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, श्रीनिवास केसकर यांच्या संगीत रचनेतलं अरुणा ढेरे यांचं हे गीत ऐकूयात. स्वर आहे अनुराधा कुबेर आणि वैभवी शेटे यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो ऐकूयात संगीतकार बाळ बर्वे यांच्या संगीत रचनेतलं शाहीर राम जोशी यांचं हे पद, स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया विजय सोनाळकर यांची गीत आणि संगीत रचना, गायली आहे आशालता बाबगावकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज सोमवार, भाद्रपद शुद्ध तृतीया आणि त्यानंतर चतुर्थी, अर्थात 14 सप्टेंबर 2026. आजचा नक्षत्र आहे चित्रा नक्षत्र. आज हरितालिका तृतीया. आजच श्री गणेश चतुर्थी देखील. याबद्दल एक महत्वाची माहिती जाणून घेऊयात. आज 14 सप्टेंबर रोजी सकाळी 7:06 तृतीया आहे, त्यानंतर चतुर्थी प्रारंभ होत आहे. हरितालिका तृतीयेसाठी सूर्योदय व्यापिनी तृतीया आवश्यक असते, तर श्री गणेश चतुर्थी करता चतुर्थी तिथी ही मध्यान्ह काल व्यापिनी असावी लागते. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर म्हणजे आज सूर्योदयाच्या वेळेला तृतीया आणि माध्यान्नी चतुर्थी असल्यामुळे ही दोन्हीही व्रत आज एकाच दिवशी आलेली आहेत. उषक कालापासून मध्यान्ह समाप्तीपर्यंत पूजनाचा मुख्य काळ असल्याने आणि दोन्हीही व्रतांचे कर्ते भिन्न असल्यामुळे कोणतीही पूजा आधी अथवा नंतर करता येईल. स्वर्ण गौरी व्रताचा आजचा दिवस आहे. पिठापूर इथल्या श्री श्रीपाद श्री वल्लभ यांची आज जयंती आहे. आज सर्वत्र श्री गणेश मूर्तींच्या स्थापनेची घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी देखील प्रतिष्ठापना होत आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. श्री गणेश या देवतेची काही वैशिष्ट्य आणि तिच्या उपासनेच्या संदर्भातील उपयुक्त अध्यात्मशास्त्रीय माहिती आपण जाणून घेऊयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. या श्री गणेशाच्या ध्यान मंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्यांचं वर्णन आहे. गणपती हे श्री गणेशाचं एक नाव आहे. गणपती हा शब्द गण आणि पती या दोन शब्दांनी बनलेला आहे. गण म्हणजे पवित्रक आणि पती म्हणजे पालन करणारा. गणपती हा सूक्ष्मातिसूक्ष्म चैतन्य कणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी आहे. श्री गणेश जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणाऱ्या रजतम लहरींवरती नियंत्रण ठेवतो, तसंच लवकर प्रसन्नही होतो. श्री गणेश हा ब्रह्मांडातल्या दूषित शक्ती आकर्षून घेणारा आहे, तसंच मनुष्याच्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण करणारा आहे. श्री गणेशाच्या उपासनेमुळे विकल्प शक्ती प्रभाव पाडत नाही, बुद्धी स्थिर राहून चित्त शांत राहतं. मी कोण, भगवंताने मला या जगतात कशासाठी पाठवलं याची साधकाला जाणीव होऊन तो श्रद्धापूर्वक कार्य करू लागतो. साधकाच्या भावात वाढ होऊन त्याची उत्तरोत्तर प्रगती होऊ लागते.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: भगवंताने हनुमत अवतार धारण केला होता, भगवंताने पिपलाद मुनींचा अवतार धारण केलेला होता, दधीचे ऋषींना भगवंताने अस्थी वज्रासमान होतील अशी सुंदरशी त्यांची प्रार्थना स्वीकारून त्यांना आपलं स्वरूप प्रदान केलेलं होतं. भगवंताने हंस स्वरूपामध्ये, कृष्ण दर्शन स्वरूपामध्ये, अवधूतेश्वर स्वरूपामध्ये अवतार धारण केलेले आहेत. या शतरुद्र संहितेमध्ये भगवंताचे जे विविध अवतार आहेत, भिक्षुवर्य अवतार भगवंताचा आहे, सुरेश्वरावतार भगवंताचा आहे. सुरेश्वरावतारामध्ये भगवंताने उपमन्यूवरती कृपा केलेली होती. नव ऋषभ स्वरूपाचा भगवंताचा अवतार, यांना नवयोगी नवनारायण असंही म्हणतात. भगवान शिवांनी आतापर्यंत घेतलेली जी काही विविध स्वरूप आहेत ती यासाठी आहेत की मानवी जीवाला जिथे मिळून आपल्याला उपदेश करता येईल, प्रबोधन करता येईल, तिथे तिथे भगवान मी कोण आहे आणि मी कसा आहे याचा विचार न करता त्यांना मी कसा उपयोगी पडू आणि त्यांच्यासाठी मी काय करू याच्याकरता भगवान धावून धावून अवतार घेत असतात. भगवान महाविष्णूंनी घेतलेल्या 24 अवतारांची गणना करता येते. तिथे तर वेदव्यास म्हणाले की त्यांच्या अंगावरती जेवढे रोम आहेत तेवढे त्यांचे अवतार झालेले आहेत. इथेही भगवान शिवांचं स्वरूप तसंच आहे की त्यांनी घेतलेल्या अवतारांची गणनाच नाही, असंख्य असंख्य. म्हणून असंख्यात रुद्राः असं वेद वर्णन करतात. किरात स्वरूपामध्ये भगवंताने अर्जुनाला कृपा केलेली होती. महाभारत प्रसंग आहे. इंद्रपुत्र अर्जुन आहे, पांडव वनवासात आहेत. अर्जुनाला स्वर्गामध्ये पाचारण करायचं आहे, पण अर्जुनाची असलेली योग्यता तपासण्याकरता आणि अर्जुनाला योग्य ते सामर्थ्य प्राप्त होण्याकरता इंद्राच्याच प्रेरणेने अर्जुनाला तपश्चर्या करण्याची प्रेरणा मिळाली. गंधमादन पर्वतावरती, त्याला इंद्रकील पर्वतही असं म्हणतात, अर्जुन तपश्चर्येला पोहोचलेला होता. तिथे उपमन्यूकडनं मोठं सुंदर वर्णन आहे. महाभारत ज्यांनी वनपर्व वाचलं त्या वनपर्वामध्ये या उपमन्यूच्या आश्रमाचं जे वर्णन आहे ते अत्यंत बाहरीचं वर्णन आहे. पण सुंदर नुसतं वाचता वाचता सुद्धा आपल्याला असं काही बेभान होऊन जायला करतं की काय तो लोक असावा, काय त्या ठिकाणचं वातावरण असावं. मुळात हिमालयाचे ती सगळी पर्वतरांगा, आजही हिमालयाची पर्वतराजी नुसतं परिभ्रमणाकरता पर्यटनाकरता गेलो तरी सुख देते, तर जे तपश्चर्या करता साधने करता गेलेले आहेत त्यांच्याकरता तर भगवंताने केलेली ही सृष्टी मोठी अलौकिक आहे. उपमन्यूकडनं अर्जुनाने शिवदीक्षा धारण केलेली होती, शिवव्रत, शिवदीक्षा, शिवोपासना घेतलेली होती. उपमन्यूच्या परवानगीने अर्जुन त्या वनामध्ये तपश्चर्या करतोय असं असतं, असं शास्त्र सांगितलंय की जे भगवंताचे उपासक आहेत, संत मंडळी आहेत, त्यांच्याकडनं भगवंताच्या उपासनेची यथायोग्य रीतीने प्रेरणा घ्या आणि त्यांच्या आज्ञेने उपासना करा. याला कारण असं सांगितलं जातं की तुम्ही स्वतःहून कितीही उपासना केली तरी ते द्रवित होतीलच याला खात्री देता येत नाही. कोण? परमात्मा. भगवान शिवशंकर द्रवित होतीलच असं सांगता येत नाही, पण संत मंडळींचा आशीर्वाद जर आपल्याला असेल, ऋषी मंडळींचा आशीर्वाद जर आपल्याला असेल, तर ऋषी मंडळींनी दिलेल्या, संतांनी दिलेल्या शब्दाकरता का होईना भगवंताला आपल्याला दर्शन देणं भाग पडत. कथाभाग मोठा विस्तृत होईल. दृष्टांताकरता काही कथा सांगितल्या तर, एकदा एक शिवभक्त भगवंताच्या दर्शनाकरता नित्य जात असे आणि जेव्हाही तो पोचायचा तेव्हा त्या शिवालयाचं दार बंद असायचं. अनेक वेळा जाऊन थकला, वेळा बदलल्या, पण काय कोणास ठाऊक याच्या भाग्यात काही शिवदर्शन नव्हतं. जेव्हा जेव्हा याला तिथपर्यंत पोचायची वेळ आली तेव्हा त्या शिवालयाचं दार बंद. एके दिवशी थकून भागून व्याकुळ होऊन हा जेव्हा मार्गातनं परत येतोय तेव्हा एक संत ऋषी प्रवर त्याला भेटले. म्हणाले, फार खिन्न आहे, दीन आहे, काय काय? म्हणाले, भगवत मला काही कळत नाही. भूदेव आपण भेटला आहात, आनंद वाटला, पण भगवान शिवशंकरांचं दर्शन होत नाही. ते संत त्याला म्हणाले, ऋषी त्याला म्हणाले, जा तुला दर्शन मिळेल. आता भगवंताला सांगितलंय की तुला दर्शन द्या अशी विनंती केलेली आहे. संत मंडळींच्या, भगवंताच्या, सात्विक अंतःकरणाच्या संत मंडळींच्या वचनाचा भगवान अतिशय समादर करतात. त्याला त्वरित दर्शन मिळालं. आपल्या प्रयत्नाने हजारो वेळा पोचला पण विमुख होऊन परतला, पण संतांनी केलेल्या कृपेने त्याला सहज भगवंताची दर्शनाची जी काही त्याची आसक्ती आहे ती पूर्ण झाली. अर्जुन तपश्चर्या करतोय, अर्जुनाने महान तपश्चर्या मांडलेली आहे. त्या तपश्चर्येमध्ये अर्जुनाची जी गती आहे ती गती तपासण्याकरता मूक नावाचा एक दैत्य आहे, त्याने शुक्र रूप घेतलं भगवान शिवांच्याच प्रेरणेने, आणि तो दैत्य तसा देवतांना अजेय झालेला होता. तो शुक्र रूपामध्ये जसा प्रकट झाला, भयंकर घोर असं त्याचं रूप होत, अकराळ विकार, रानातला प्राणी तो, हिंस्त्रश्वापद, तो जेव्हा रोरावत अर्जुनाच्या अंगावरती धावून येतोय तेव्हा अर्जुनाने आपलं शस्त्र अस्त्र झाडाला टांगून ठेवलेलं होतं, बाणांचा भाता आणि ते सुंदर असं त्याचं गांडीव धनुष्य, त्याने लगबगीने गांडीव धनुष्य धारण केलं, प्रत्यंचा चढवली, बाण चढवला आणि त्या शुकराच्या दिशेने बाण वेधला, दोन बाण एका वेळी त्याच्यामध्ये घुसले आणि तो प्राणी, तो दैत्य संपला. त्या बाजूने भिल्ल वेषात भगवान शिवशंकर उपस्थित झाले. अर्जुनाला ही शिकार आपण केल्याचा आनंद असतानाच तो भिल्ल भगवंताच्या वेशात आलेला भिल्ल अर्जुनाला म्हणतोय की याला मी मारलंय, ही शिकार माझी आहे. अर्जुनाला आपल्या अस्त्रशस्त्र संचालनाचा गर्व जो आहे त्या गर्वापोटी म्हणतोय हे शक्यच नाही, आधी माझा बाण लागलाय. भगवान म्हणाले, आधी माझा बाण लागलेला आहे. अर्जुनाला वाटला हा सामान्य भिल्ल आहे. अर्जुनाने युद्धाचं आव्हान, क्षत्रिय आहे तो, महाभारतीय युद्धापूर्वी नेहमीच त्याचं क्षत्र तेज प्रगट झालंय, पण तेव्हाच काय झालं होतं, लटपटायला कोण असतो. म्हणाले, माझं नाव गांडीवधारी अर्जुन आहे, आपण किरात आहात, भिल्ल आहात, मर्यादेत राहा, आणि वेळ आली तर क्षत्र धर्म मी दाखवायला कचरणार नाही. भगवान म्हणाले, आता किरातच आहे. ते म्हणाले, दाखव ना तुझा क्षत्र धर्म, काय तुझ्याकडे अस्त्रशस्त्र आहे ते बघूया. अर्जुनाने आपल्याकडे असलेल्या सर्व अस्त्रशस्त्रांचा असा काही प्रयोग केलेला आहे भगवंतावरती, आणि भगवान निश्चल उभे, जे जे अस्त्रशस्त्र अर्जुनाने वापरावं ते अस्त्रशस्त्र निकामी होऊ लागलं. थकला भागलेला अर्जुन जेव्हा अर्जुनाने आपल्याकडे असलेलं दिव्य असं दिव्यास्त्रांना प्रकट करायला सुरुवात केली तेव्हा ज्या ज्या दिव्यास्त्राला भगवंतावरती संधान करावं त्या त्या दिव्यास्त्राची पुष्पमाला व्हायची आणि त्याने स्थापन केलेल्या शिवपिंडीवरती जाऊन पडायची. गोंधळलेला अर्जुन म्हणाला, हा भिल्ल संपत नाही, अस्त्रशस्त्र संपले, अक्षय भाता आहे त्याचा, तो कधी न संपणारा, तोही संपला. अर्जुनाने आपलं धनुष्यच शस्त्र म्हणून वापरलं आणि भगवंताच्यावरती प्रहार करायला निघाला तेव्हा अर्जुनाला भगवंताने लावलेला एक प्रचंड आघात, केलेला ठोसा, मारलेला ठोसा, अर्जुन मूर्छित झाला. अर्जुन शिवपिंडीवरती जाऊन कोसळला. अर्जुनाने धरली होती शिवपिंड हातामध्ये, ते शिवलिंग, पण भगवंताचे पायच. म्हणाले, मी तर शिवलिंगाला धरतोय आणि यांचे पाय कसे काय धरले जात आहेत. मग भानावरती आलेला अर्जुन समजतो की हा भगवंताचा अवतार आहे, हे तर प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप आहे. मग दाय मोकलून रडतोय. म्हणाले, प्रभो महाप्रभो, आपली आराधना करायला आलो आणि आपल्यावरतीच अस्त्रशस्त्र चालवलं. म्हणाले, संतोष लो हो, जो अर्जुनू मोहे आकळीला, माऊली ज्ञानराज वर्णन करतात, निवात कवचांचा टाहो फेडिला, येणे संग्रामू हरू जिंतीला, तो अर्जुनू मोहे म्हणे मोहे आकळीला. नंतर जेव्हा महाभारत युद्धाच्या प्रसंगामध्ये ज्याने संग्रामू हरू जिंतीला, भगवान अत्यंत प्रसन्न झाले होते. भगवंताने पाशुपत अस्त्र अर्जुनाला प्रदान केले, जे भयंकर अस्त्र आहे, सृष्टीला संहार करण्याकरता भगवान वापरतात. त्या पाशुपत अस्त्राचं प्रदान अर्जुनाला स्वर्गात जाण्याची परवानगी असल्याचं होतं. म्हणजे पाशुपत अस्त्र आहे, मग याला कोणी अडवणार नाही. तो स्वर्गात गेलेला आहे, दिव्य अस्त्र प्राप्त केलेले. पण किरात वेशात भगवंताने अर्जुनावरती मोठी कृपा केलेली होती. अर्जुन परत आलेला होता. किरात वेशधारी भगवंताच्या कृपेने हा मोठा आनंदून गेलेला होता. अनेक अवतार जे भगवंताचे या शतरुद्र संहितेमध्ये वर्णन केले जातात, त्या शतरुद्र संहितेमध्ये द्वादश ज्योतिर्लिंगांचाही मोठा सुरेख असा भाग सांगितला जातो. ती कोटीरुद्र संहिता आहे, तो चतुर्थ भाग आहे. त्या कोटीरुद्र संहितेमध्ये आपण प्रवेश करूया. जमेल तितकं थोडक्यात का असेना, इथे बसून द्वादश ज्योतिर्लिंगांची यात्रा करूया. यो धत्ते निजमाययैव भुवनाकारं विकारोज्जितो यो यस्याहु करुणाकटाक्ष विभवो स्वर्गापवर्गाभिधाधौ प्रत्यग्बोधसुखाद्वयं हृदि सदा पश्यन्ति यं योगिनाः तस्मै शैलसुताञ्चाधिवर्पवपुषे शश्वन्नमस्ते जसे. निर्विकार आहे, मायेच्या द्वारा विराट विश्वाची रचना करतो. स्वर्ग आणि अपवर्ग म्हणजे मोक्ष ज्याच्या कृपा कटाक्षाने प्राप्त होतो. योगीजन ज्याला नित्य आपल्या हृदयामध्ये ध्यान मार्गाने प्राप्त करतात, जो चर्मचक्षूंच्या आणि इंद्रियादिकांचा विषय नाही, ध्यानजनित मार्गाने भगवंताचा अनुभव येतो. आत्मज्ञान आणि आनंद असं ज्याचं स्वरूप आहे, आत्मज्ञान आनंद स्वरूप, त्या भगवान शिवशंकरांना ज्यांचं अर्धशरीर शैलराज सुतीच्या स्वरूपाचं आहे, अर्धनारी नटेश्वर स्वरूप आहे, त्या भगवान शिवशंकरांना आम्ही प्रणाम करतो. कृपाललित वीक्षणं स्मितमनोज्ञवक्त्रांबुजं शशांक कलयोज्ज्वलं शमित घोर तापत्रयं करोतु किमपि स्फुरत् परमसौख्यं सच्चिद्वपुर्धराधरसुतां भोजद्वलयितं महोमंगलम्. भगवंताच्या कृपापूर्ण दृष्टीने ज्यांच्या मुखार बिंदाकडे पाहता पाहता आपल्याला आपलं भान हरपत, उज्ज्वल असा चंद्रमा ज्यांच्या मस्तकावरती विराजमान आहे, ज्याच्या अनेक विध कला भगवंताच्या दर्शनाने ज्या चंद्रमाच्या कला आपल्याला आध्यात्मिक आनंदापर्यंत पोहोचवतात, त्रिविध तापांचं उपशमन करतात, त्या त्रिविध तापांचं उपशमन करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या दर्शनामध्ये आहे. सच्चिद आनंदमय स्वरूप असं भगवंताचं आहे. गिरिराज नंदिनी भगवंताच्या भुजपाशांनी आलिंगनबद्ध आहे, ते भगवान शिव अनिर्वचनीय अनिंद्य स्वरूप आहेत, महामंगलमय स्वरूप आहे. त्या भगवंताला आम्ही पुन्हा पुन्हा प्रणाम करतो. याच भगवंताने आपल्या अंश स्वरूपातन पृथ्वी तलावरती जी जी काही स्थान निर्माण केलेली आहेत त्यांना ज्योतिर्मय लिंग स्वरूप असं म्हणतात. ते स्वयं तेजाने प्रकट झालेले तेजपुंज स्वरूपाचे आहेत. आपल्याला सर्वांना विख्यात असलेलं जे सुंदर असं स्तोत्र आहे ज्योतिर्लिंगाचं, तेच शिवपुराणामध्ये थोड्याफार शब्दांच्या फरकाने आपल्याला पाहायला मिळत. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकालं ओंकारे परमेश्वरम् केदारं हिमवत्पृष्ठे डाकिन्यां भीमशंकरं वाराणस्यां च विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे वैद्यनाथं चिताभूमौ नागेशं दारुकावने सेतुबन्धे चिरामेशं घुष्मेशं तु शिवालये द्वादशैतानि नामानि प्रातरुत्थाय पठेत् सर्वपापैर्विनिर्मुक्ता सर्वसिद्धि फलं लभेत. भगवंताच्या अलौकिक अशा सगळ्याच स्थानांचं वर्णन आहे. भगवंताने जो प्रथम ज्योतिर्लिंगात्मक स्वरूपाचा भाग सोमनाथ या ठिकाणी धारण केला, चंद्रावरती कृपा करणारा हा, ज्या चंद्राने त्याची आराधना केलेली आहे त्याच्याच नावाने विख्यात झालेला सोम चंद्र, त्याचा नाथ सोमनाथ, दक्षांच्या एकूण 27 मुली, दक्ष महाराजांच्या एकूण 27 मुली चंद्राच्या पत्नी आहेत. त्यामध्ये रोहिणी अत्यंत सुस्वरूप आहे. चंद्र त्याच्या प्रवृत्तीनुसार रोहिणीकडे आकर्षित होतोय. रोहिणीच्या इतर बहिणी जरी सख्या सवती असल्या तरी त्या बहिणींनी आपल्या पित्याकडे तक्रार केली की हा चंद्र आम्हाला रोहिणीप्रमाणे प्रेम देत नाही, पक्षपात करतो, हा रोहिणीकडे अधिक जातो. दक्ष महाराजांनी चंद्राला समजवून सांगितलं की हा धर्म नाही, धर्मानुकूल तू वागत नाही. चंद्रा जसं प्रेम रोहिणीला देतो तसं इतरांना दे. दक्ष महाराजांपुरतं त्यांनी कबूल केलं, म्हणाले ठीक आहे. पुन्हा आपल्या गृहस्थाश्रमात तो रोहिणीला काही विसरायला तयार नाही आणि रोहिणीशी जो त्याचा काही प्रेमभाव आहे तो काही कमी व्हायला तयार नाही किंवा इतरांवरती वाढायला तयार नाही म्हटल्यानंतर पुन्हा जेव्हा तक्रार दक्ष महाराजांकडे त्यांच्याच मुलींनी केली तेव्हा मात्र दक्ष महाराज कुपित झाले. दक्ष महाराज आपल्याच जावयाला म्हणाले क्षीण होशील आणि चंद्रमा दुर्बल झाला, क्षयरोगाने ग्रस्त झाला. या झालेल्या आपल्या सासऱ्यांच्या कोपामुळे या क्षयातन निवृत्ती मिळवण्याकरता तो या सुंदर अशा तीर्थक्षेत्रावरती येऊन प्राप्त झाला. भगवान देवदेवेश्वर जगदीश्वर शिवशंकरांची आराधना करू लागला. भगवान शिवांची 6 महिने आराधना केल्यानंतर शूलपाणी भगवान शिवशंकर चंद्रावरती प्रसन्न झालेले होते. दक्षाने दिलेल्या क्षयाच्या शापातनं चंद्र मुक्त झालेला होता. चंद्राने सर्व भक्तगणांकरता भगवंताला विनंती केली की आपण जसे माझ्यावरती प्रसन्न झाला हे भगवान आपण या ठिकाणी निवास करावा, इथे येणाऱ्या भक्तगणांना आपलं दर्शन प्राप्त व्हावं, मी माझ्या रोगग्रस्ततेतनं आपल्या कृपेने मुक्त झालो, आपल्या दर्शनाने या भवरोगातनं हे सारे भक्तगण मुक्त व्हावेत अशी माझी इच्छा आहे. भगवान शिवशंकरांनी आपलं एक स्वरूप त्या सुंदर अशा पश्चिम तटावरती स्थापन केलं. ते भगवंताचं सौराष्ट्रामध्ये असलेलं सोमनाथ हे ज्योतिर्लिंग स्वरूप आहे. मल्लिकार्जुनावरती भगवान मल्लिकार्जुन स्वरूपामध्ये आले. त्या मल्लिकार्जुन स्वरूपामध्ये असलेल्या भगवंताच्या प्रगटीकरणाकरता 4 ब्राह्मण पुत्रांची कथा कारणीभूत आहे. या 4 ब्राह्मण पुत्रांना भगवंताचं अतिशय अतिशय प्रेम आहे. पूर्वी या शैल पर्वताला रत्नमाल पर्वत असं नाव आहे. हे ब्राह्मण त्या ठिकाणी भगवंताची उपासना करत होते. ब्रह्माजीच्या वरदानाने अत्यंत प्रखर तेज संपन्न आणि शक्ती संपन्न झालेला जो एक असुर आहे या असुराने या रत्नमाल पर्वतावरती आक्रमण केलं आणि तिथे असलेल्या ब्राह्मणांच्या उपासनेला विरोध केला. देवप्रिय प्रियमेधा सुकृत आणि सुव्रत असं त्यांचं नाव आहे. या असुराचं नाव दूषण आहे. या दूषणाने आपल्या सेनेसह जेव्हा या 4ही भक्तांवरती शिवभक्तांवरती आक्रमण केलं तेव्हा हे 4 जण मोठ्या निश्चल भावाने स्थिर राहिले. म्हणाले शिव उपासकाला कोणाचीही भीती नाही, काळजी करू नका, त्याची सेना कितीही कठीण असली आपण आपली जी शिवोपासना आहे भगवंताचं आराधन आहे यत किंचितही त्यापासून ढळायची गरज नाही. स्थिर भावाने अत्यंत शांत वृत्तीने भगवंताच्या आराधनेमध्ये मग्न असणारे या ब्राह्मणांवरती चालून आलेल्या त्या राक्षस सेनेला विदीर्ण करण्याकरता एका महाप्रचंड अशा खड्ड्यातनं भगवान स्वतःच अवतीर्ण झाले आणि त्या भगवंताने धारण केलेल्या अत्यंत रुद्रमय कोपमय रूपाने त्या संपूर्ण राक्षसाचा आणि सेनेचा भगवंताने जो नाश केला, ब्राह्मणांवरती कृपा केली, त्या ब्राह्मणांनी भगवंताला आवाहन केले की हे भगवान हा खड्डाच शिवमय होऊन जावा ज्या खड्ड्यातनं आपण उपस्थित झालेला आहात. त्यामुळे एक कोसाच्या अंतरामध्ये पडलेलं हे जे काही महाप्रचंड असं खिंडार आहे, भूमीला पडलेला खड्डा, तो मल्लिकार्जुन पर्वताचं शिवलिंग स्वरूप आहे. भगवान त्या ठिकाणी नित्य निवास करतात. या मल्लिकार्जुनाचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपात भगवंताने आशीर्वाद दिलेला आहे. जो कोणी दर्शनाला येईल तो मुक्तच आहे. आपण कुचेष्टा करू, म्हणाले त्याचं दर्शन झाले आणि मुक्ती. त्या दर्शनाने मनामध्ये यत्किंचित जरी शिवसेवेचा संकल्प निर्माण झाला तरी ती शिवसेवाच क्रमाक्रमाने आम्हाला मुक्तीच्या मार्गाला घेऊन जाणारी आहे. मग प्रारंभ हाच आमच्या मुक्तीचा भाग आम्हाला प्राप्त होणार आहे.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली एक भक्तिरचना.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका. रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना. याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील. या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत. या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

0: आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थी। सर्व पूजांमध्ये आराधनांमध्ये आद्य पूजेचा मान असणारा श्री गणेश। गणपती ही वैश्विक देवता, प्रेरणा देणारी देवता, सर्व कलांचा अधिपती असणारी देवता।
1: ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

0: सांस्कृतिक धोरणानुसार 2025 सालापासून गणेशोत्सवाला राज्योत्सव अशी मान्यता जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, केरळ, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू याबरोबरच दिल्ली, उत्तर प्रदेश अशा अनेक ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सव सार्वजनिकरित्या सुरू होण्यामागे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची प्रेरणा कारणीभूत आहे. 1893 सालापासून त्यांनी पुण्यातून सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली आणि आज हा सार्वजनिक गणेशोत्सव जगात देखील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. सर्वत्र असलेले मराठी बांधव तसेच भारतीय बांधव गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करतात.
1: श्रोते हो, आता ऐकूया शाहीर परशुराम यांची गीतरचना. गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हा गणेशोत्सवाचा काळ. यंदा हा काळ 12 दिवसांचा आहे. ह्या दिवसांमध्ये ऋषीपंचमी, गौरी आगमन, गौरी पूजन, गौरी विसर्जन आणि त्यानंतर अनंत चतुर्दशीला श्री गणेशमूर्तीचं विसर्जन अशा रीतीने हा

0: उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आज श्री गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त हा सकाळी 11:21 ते दुपारी 1:48 म्हणजे जवळजवळ 2.5 तासांचा शुभ मुहूर्त आहे. घरोघर स्थापित होणाऱ्या तसंच सार्वजनिक ठिकाणी प्राणप्रतिष्ठित होणाऱ्या गणेशाने गणेश भक्तांच्या जीवनात येणाऱ्या विघ्नांना दूर करण्याबरोबरच त्यांची आध्यात्मिक उन्नतीही करावी ही श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना.
1: ऐकूया अशोक पत्की यांचं संगीत असलेली अशोकजी परांजपे यांची गीतरचना. गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 63वा श्लोक आहे. घरी काम देनू पुढे ताक मागे, हरिबोध सांडूनी विवाद लागे. करी सार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे. ते जसं कल्पवृक्षाचं उदाहरण दिलं, इथं कामधेनूचं उदाहरण दिलं आहे. कामधेनू ही धेनू जी आहे, गाय जी आहे, ही सगळ्या कामना पुऱ्या करते म्हणून तिला कामधेनू म्हटलं आहे. आता कामना पुऱ्या करते ही गोष्ट खरी असली तरी कामना काय करावी हे आपल्या हातात आहे. अशी कामना असावी की ती कामना करता करता आपण निष्काम होऊन जावं. संसारातल्या कामना कितीही केल्या तरी संपतच नाहीत. सारखं काही ना काहीतरी हवंच असतं, किती असलं तरी हवं असतं. म्हणून इथं त्यांनी असं म्हटलं आहे की घरी कामधेनू आहे, जे काही मागायचं ते सोडून हा ताक मागे, ताक मागत मिळालेला आहे. याचा अर्थ असा की जे काही मागायचं ते सोडून हा संसारातल्या गोष्टी मागतोय, ज्या नश्वर आहेत, अशाश्वत आहेत, जाणारे आहेत, त्या मागतायत. म्हणजे काय मागतात? पैसा मिळावा, घर बांधावं, गाडी घ्यावी, मुलीचं लग्न ठरायचं आहे, मुलाचं शिक्षण व्हायचं आहे, या सगळ्या गोष्टी मागत राहतात. ह्या गोष्टी आपल्या शक्तीबुद्धीप्रमाणे आपण करायच्या आहेत. त्या मागण्याचं काय कारण आहे? ते तुम्ही करा तुमच्या शक्तीनं. भगवंताजवळ मागायचं ते भगवंत मागितला पाहिजे. माझं ध्यान लागावं, माझं नाम लागावं, नामामध्ये गोडी लागावी, मला तुझी ओढ वाटावी, तुझी भक्ती करता यावी, योगाची साधना व्हावी, माझं कर्म चांगलं व्हावं, असं काही चांगलं मागायचं ते सोडून कामधेनू समोर आली ना ताक मागत बसला. ते त्यांनी त्याला पुढं उदाहरण दिलं आहे, हरिबोध सांडूनी विवाद लागे. हरी बोध, हरीचा बोध, हरीविषयी बोध, परमेश्वर कसा प्राप्त होईल यासंबंधी काही विचारायचं, ते ज्ञान मिळवायचं, ते सोडून भलते वादविवाद करत राहतात. वादविवादावर समर्थांची जोड आहे. त्यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, तुटे वाद संवाद तो करावा, संवाद असावा, सुखसंवाद, सुसंवाद हा पाहिजे. आपल्याला काही कळत नसलं समजून घ्यावं, जाणत्याकडून समजून घ्यावं. त्या ठिकाणी शब्दाचा वापर करावा, शब्दाचा वापरही करतो आपण समजून घेण्यासाठी. जिज्ञासा असेल चांगली आहे, समजून घ्या. पण तो त्याच्याऐवजी तर्क कर्कश वादविवाद करत राहायचा. आहे कुठं भगवंत, दिसतोय कुठं आपल्याला, मग दिसत नाही तर तो मानायचा कसा? तो दिसत नाही म्हणून त्याला कसा मानायचा असं म्हणतो. पण अशा अनेक गोष्टी आहेत. आपलं मन तरी आपल्याला दिसतं का? बुद्धी तरी दिसते का? अनेक गोष्टी आहेत ज्या दिसत नाहीत पण त्यांचं कार्य दिसतं. तर भगवंत दिसला नाही तरी जे विश्व कार्य आपल्याला दिसतं आहे हे कोण करतं? कोणीतरी आहे ना शक्ती. तुम्ही जे आता बोलता आहात त्याच्यामध्ये देखील ते आहे म्हणून तुम्ही बोलता आहात, चालता आहात, पाहता आहात. तो जर आत नसेल तर त्या क्षणाला देह हा मृतवत माती होऊन जाईल. त्यामुळे त्याच्या सत्तेवर तुम्ही बोलता आहात आणि पुन्हा परमेश्वर कुठं आहे म्हणून विचारता, त्याला काय अर्थ आहे? म्हणजे कुणी जर समजून घ्यायचं म्हटलं तर ते समजावता येतं, त्याला संवाद असं म्हणता येतं. पण तर्क कर्कश वादविवादच जर करायचा असला, त्याला आपलं पांडित्य दाखवायचं असेल तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून ते म्हणतात हरिबोध करायचा सोडून वादविवाद करणं, शुष्कवाद ज्याला म्हटलं आहे, चर्चा करणं, हे कामधेनूला सोडून त्याच्याकडे ताक मागण्यासारखं आहे. म्हणजे हे जसं वेडेपणाचं आहे तसं हे आहे. म्हणून त्याला म्हणतात पुढे, करी सार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे. आता चिंतामणीचं उदाहरण घेतलं आहे. चिंतामणी, मनातल्या सर्व चिंता दूर करणारा तो चिंतामणी. आता चिंतामणी आपल्या हातात असताना आपण त्याच्याजवळ काचेचे तुकडे मागितले तर तो देतो, उदंड देतो तुम्हाला. पण मागायचं काय हे कळलं पाहिजे. हे काचेचे तुकडे ह्याचा अर्थ संसारातल्या गोष्टी, नष्ट होणाऱ्या गोष्टी मागत राहतो. परमेश्वरा असं कर, परमेश्वरा तसं कर, रामा माझ्यावर कृपा कर, मला हे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, सारखं पाहिजे. कधी असं म्हणत नाही की परमेश्वरा मी तृप्त आहे, समाधानी आहे, तू केवढं मला दिलंस. परमेश्वर अत्यंत उदार आहे, समर्थ आहे, उदार आहे, कृपाळू आहे. एक दाणा पेरला तर कणसाचं त्याला येतं, हजारो दाण्याचं कणीस येतं एक दाणा पेरतो आपण. तसं आपण जे करतो त्याच्या कितीतरी पट भगवंताने आपल्याला दिलेलं असतं, पण त्याची आपल्याला जाण नसते आणि जे नाही ते मागत राहतो. म्हणून काय मागायचं कोणापाशी हे देखील कळलं पाहिजे, पण तेही कळत नाही असा हा अज्ञानी जीव आहे. त्याच्याबद्दल संतांना करुणा वाटते की काय करावं, यांना कळत नाही, काय मागावं तेही कळत नाही. म्हणजे इथं म्हटलंय, घरी कामधेनू पुढे ताक मागे, हरिबोध सांडून विवाद लागे, करी सार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत आहे. मागितल्यावर देतो आहे उदंड, पण तेच मागायचं का हा विचार करायला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

आता ऐकूया श्री दत्तशरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

0: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार.
2: श्रोते हो, प्रतिभानुजी यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष. याचं पुनःप्रसारण 3:55. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। नरसाप्पा सुतार हा स्वामींच्या भाग्यवान परमभक्तांमधला एक निस्सीम भक्त आहे ह्याची अक्कलकोटातल्या सर्वांनाच आता जाणीव झाली होती। स्वामींची अखंड कृपा प्रत्यक्ष अनुभवणारा नरसाप्पा हा आता गावच्या चर्चेचा विषय झाला होता। स्वामी नरसाप्पाकडे मधून मधून राहायला जायचे तेव्हा परमेश्वर आपल्या घरी आला आहे ह्या परमानंदात नरसाप्पाचा प्रत्येक क्षण गुंफला जायचा। स्वामी घरी राहायला आले की त्यांनी जाऊ नये म्हणून नरसाप्पा विलक्षण काळजी घ्यायचा, इतकी की रात्री तो घराच्या उंबऱ्यात झोपायचा। रात्री झोपेत असताना स्वामी अचानकपणे निघून जाऊ नयेत हा नरसाप्पाचा अंतस्थ हेतू असायचा। एकदा काय झालं की स्वामी सुताराकडे 8 दिवस राहायला गेले, बरोबर खूप सेवेकरी होते, नेमके ते सुगीचे दिवस होते। स्वामी घरात आल्यामुळे नरसाप्पाला शेतात जाता येत नव्हतं, त्यामुळे नुकसान होणार असं नरसाप्पाच्या केवळ क्षणभरच मनात आलं, परंतु त्याने तो विचार तात्काळ दूर केला। नित्याप्रमाणे नरसाप्पा उंबरठ्यावर निजला। पहाटे 4 सुमार होता, दरवाजाची कडी वाजली, नरसाप्पाला एकदम जाग आली। दरवाजात चांदण पसरलेलं त्यांनी पाहिलं, त्याला आश्चर्य वाटलं। नजर वर गेली, दरवाजात स्वामी उभे होते, ते जायला निघाले होते। नरसाप्पा स्वामींच्या पाया पडला आणि म्हणाला, स्वामी आता कुठे अचानकपणे निघालात, जाऊ नका ना। नरसाप्पाने आर्जवी स्वरात खूप विनंती केली, परंतु स्वामींनी दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकलं होतं। स्वामी नरसाप्पाला म्हणाले, अरे सुगीचे दिवस सुरू झाले आहेत, तुला शेतात जायला हवं ना। मी आलो की तुझी नित्याची कामं ठप्प होतात, तुला मग माझी अडचण होते, म्हणून जातो आहे इतकंच। स्वामींचं बोलणं ऐकून नरसाप्पाला पश्चाताप झाला, तो आपल्या तोंडात मारून घेऊ लागला। स्वामींनी आपल्या मनातला विचार ओळखला ह्याची त्याला दुःख जाणीव झाली। महाराजांनी बाहेर काढलेलं पाऊल पुन्हा आत घेतलं नाही। स्वामी घराच्या बाहेर पडले, त्यांच्या बरोबर कृपेचं चांदण सुद्धा बाहेर पडलं। स्वामी पुन्हा कधीच नरसाप्पाच्या घरी गेले नाहीत। पौर्णिमेचा चंद्र अमावस्येकडे कायमसाठी झुकला होता।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वर हा मुळात निर्गुण निराकारच आहे। कधी कधी तो अवतार घेतो आणि मानवी देहात सर्वांनाच दर्शन देतो, परंतु अनुभव असा आहे की बहुतेक लोकांना प्रत्यक्ष परमेश्वर अवतार रूपात आपल्यात वावरतो आहे ह्याची कल्पनाच नसते। त्यामुळे काय होतं तर प्रत्यक्ष परमेश्वराबरोबर संवाद साधूनही हे दुर्भागी लोक त्या दिव्य अनुभवापासून वंचित राहतात। म्हणून अखंड नामस्मरणाची भक्तांना जोड हवी।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत विठ्ठल शिंदे आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 14 सप्टेंबर. सत्पुरुषाची लक्षणं. जो पुष्कळांना मनापासून आवडतो तो मनुष्य चांगला, असा मनुष्य अजरामर होतो. तो निस्वार्थीपणाने राहून मनावर संयम ठेवतो. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बोडवण्याचा दुष्टपणा त्याच्याकडून होणेच शक्य नाही. असा सत्पुरुष म्हाताऱ्याला म्हातारा, पुरुषाला पुरुष, बाईला बाई, मुलाला मुलासारखा दिसतो. म्हणजेच जो ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्याचं त्याच्याशी वर्तन असतं. असा मनुष्य कोणाविषयी काही निंदा किंवा स्तुती बोलत नाही. मान घ्यायला योग्य असूनही मानाची अपेक्षा तो करत नाही. स्वतःच्या विकारांवर त्याचा पूर्ण ताबा असतो आणि दुसऱ्यांच्या दुःखात तो त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करत असतो. तो सहजावस्थेत राहतो, म्हणजेच उपाधीमुळे बांधला जात नाही. असा योगी मनुष्य खरोखरच मुक्त समजावा, अशा लोकांनाच संत म्हणतात. आणि ते जी जी कर्म करतात ती ती भगवंताच्या प्रेरणेनेच आणि भगवंतासाठीच असल्यामुळे त्या कर्मांच्यापासून जगाचं कल्याण घडतं. संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम, दया, परोपकार, निस्वार्थीपणा आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील. अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. माझं चुकतं कुठं हे पाहावं. दुःख भोगण्याची मला पाळी आली म्हणजे मार्ग चुकला म्हणावं. ज्याला सुखदुःख बाधत नाही तोच खरा समाधानी. मी रोज नामस्मरण करतो, 4 वर्ष माझं भजन नाही चुकलं असं आपण म्हणतो, पण मी हे सर्व करतो अशी सारखी आठवण ठेवली तर काय उपयोग. मी मेहनत घेतो पण थोडक्याने नाचते, ते या अभिमानामुळे. जोपर्यंत अभिमान सोडून भगवंताचं स्मरण मी करत नाही तोपर्यंत ते स्मरण कसं म्हणावं. भगवंताशिवाय इतर जाणीव ठेवून मी त्याच्याशी अनन्यपणे वागतो असं कसं म्हणता येईल. मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही रामाकडे कर्तेपण द्या आणि त्याच्या इच्छेने वागा. तुमची देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. खुणेने जावं, संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावं म्हणजे मार्ग सापडतो. खरी तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो आणि खरी कळकळ असली म्हणजे त्यात प्रेम निर्माण होतं. भगवंताने माझी आपत्ती दूर करावी हे म्हणणं वेडेपणाचंच आहे. संकटे आपत्ती आल्या म्हणून भगवंताला विसरणं हे केव्हाही योग्य नाही. देहबुद्धीचा नाश नामाच्या स्मरणात आहे खास. नामात प्रेम येत नाही याचा विचार करत राहिलो तर नामाचाच विसर पडतो हे कुठं ध्यानात येतं. उगीच विचार करत नाही बसू. समुद्र ओलांडून जाण्याकरता रामाचं नाव घेऊन जी वीट ठेवली ती राहिली हे लक्षात ठेवा. चमत्कार करणं हे संत लक्षण नव्हे. संत चमत्कार दाखवावा म्हणून चमत्कार करत नाहीत. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना, संगीत कमलाकर भागवत आणि स्वर सुमन कल्याणपूर.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

0: अच्छा
1: महड गाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आता सादर करत आहोत श्री गणेश आराधना. सुरुवातीला ऐकूया श्री प्रमोद फडके गुरुजी यांच्या स्वरात श्री गणपती अथर्व शीर्ष. त्यानंतर गणेश कथा सादर होईल. अभिवाचक आहेत आशिष केसकर. या कथेनंतर आरत्या आणि मंत्रपुष्पांजली सादर होईल. आराधनेच्या अखेरीस ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा 108 वेळा जप होईल. श्री गणेश आराधना. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

नमः। आपण भाद्रपद शुद्ध चतुर्थीची म्हणजेच गणेश चतुर्थीची कथा ऐकूयात। सिंधू दैत्याच्या तावडीत सापडलेल्या सर्व देवांना बृहस्पतीने विनायक भक्तीचा उपाय सांगितला, तेव्हा सर्वांनी गणेशाची सुंदर मूर्ती बनवून तिची पूजा आणि प्रार्थना केली। तेव्हा दिव्य तेजाची रास त्यांच्या पुढे उभी ठाकून दशभुज गणेश प्रसन्न झाला। त्याची स्तुती केल्यानंतर गणेशाने सर्व देवांना आश्वासन दिलं की मी गिरीजेच्या घरी मयुरेश्वर नावाचा अवतार घेईन आणि ह्या सिंधू दैत्याचा वध करीन। सर्व गणांसह शंकर त्रिसंध्या क्षेत्रात आले असताना तिथल्या गौतमादी ऋषींनी त्यांचं स्वागत केलं। शंकरांनी तिथे स्वतःसाठी स्थान मागितलं आणि ते तिथेच गौरी गणांसह राहिले। शंकर स्वतः तपश्चर्या करीत असताना गौरींनी विचारलं, आपण कोणाचं ध्यान करता? तेव्हा मी सृष्टीचा कर्ता धरता असलेल्या गणेशाचं ध्यान करतो असं शंकरांनी सांगितलं। मलाही त्याचा साक्षात्कार व्हावा असं वाटतं असं जेव्हा पार्वती म्हणाली, तेव्हा शंकरांकडून त्यांना एकाक्षरी मंत्र मिळाला आणि तो मंत्र घेऊन गौरी तपस्येसाठी लेखन पर्वतावर गेली। गिरीजेने 12 वर्ष तपश्चर्या केली। गणेश प्रकट होऊन म्हणाला, वर माग। तेव्हा गिरीजेने तू माझा पुत्र हो असा वर मागितला। त्यावर या गणेशाने मी तुझा पुत्र होईन आणि लोकांचं आणि तुझंही वांछित पूर्ण करीन असं सांगून तो गुप्त झाला। गिरीजेने तिथे सिद्धिक्षेत्र स्थापन केलं। नंतर ती शंकराकडे आली आणि तिने तो वृत्तांत त्यांना निवेदन केला। तेव्हा शंकर म्हणाले, तू धन्य आहेस। पार्वती आनंदित होऊन गणेशाच्या ध्यानी लागली। भाद्रपदातल्या शुद्ध चतुर्थीला तिने गजाननाची मृत्तिकेची मूर्ती करून त्याची पूजा केली। तेव्हा भगवान गणेश प्रकट झाला। त्याची विलक्षण प्रभा पाहून ती गौरी मूर्छित झाली। नंतर तिच्या विनंतीवरून तो सौम्य तेजाचा झाला आणि म्हणाला, तुझ्या अनुष्ठानाने प्रसन्न झालेला मी परमपुरुष गणेश आहे। तुम्हा उभयतांची सेवा, सिंधू दैत्याचा नाश आणि अमरांना पुन्हा पदप्राप्ती ह्या गोष्टी करून मी स्वस्थानी जाईन। हे ऐकून गौरीच्या सांगण्यावरून त्याने बालरूप धारण केलं। त्याचं गणेश असं नामकरण केलं। पुष्पवृष्टी झाली, दुंदुभी वाजल्या, पार्वतीने त्याला नऊ माखू घातलं आणि भगवान श्री शंकरांनाही आनंद झाला। आता दुर्वेची महती ऐकूयात। ऋषींच्या प्रार्थनेवरून भगवान श्री गजाननाने अनलासूर नावाच्या दैत्याला भक्षण केलं, त्यामुळे गजाननाच्या अंगाचा दाह होऊ लागला। थंडपणासाठी ऋषींनी इंद्रादी देवांनी अनेक शीतोपचार केले, तरी हा दाह शमन होईना। नंतर सहज अमृतमयी दुर्वांकूर श्री गजाननाच्या मस्तकावर ठेवला, त्याबरोबर दाह थोडा कमी झाला। त्यानंतर दाह शांत होण्यासाठी हजारो ऋषींनी दुर्वांचे भारे आणून श्री गजाननाच्या मस्तकावर ठेवले, त्याबरोबर हा दाह शांत झाला। श्री गजाननाला स्वास्थ्य लाभलं। तेव्हापासून गजाननाला दुर्वा अतिशय प्रिय झाली। याकरता गणेश पूजेमध्ये एक तरी दुर्वा असावी, एका वा एकविंशतीही। स्वच्छ धुवून निवडून प्रत्येक दुर्वेला 3, 5 किंवा 7 तरी दुर्वापत्र असावीत। विना दुर्वांकुरैहि पूजा फलम केनापि नाप्यते। दुर्वा नसेल तर शमीपत्र व्हावं। श्री गणेशाला 21 दुर्वा समर्पण करण्याची पद्धत आहे। 21 दुर्वांची जुडी घेऊन पुढे दिलेल्या मंत्रांनी गंधाक्षतांसह 2-2 दुर्वा व्हाव्यात व शेवटी 1 उरेल ती संपूर्ण श्लोक म्हणून व्हावी।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम श्री गणेश आराधना. यामध्ये आपण ऐकलेत श्री गणपती अथर्व शीर्ष, गणेश कथा, आरत्या, मंत्रपुष्पांजली आणि ओम गंग गणपतये नमहा या मंत्राची एक जपमाळ. श्री गणेश आराधना, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

श्रोते हो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस.

श्रोते हो स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस. या कार्यक्रमाची प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना। संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे किशोर देशमुख आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे आणि अर्चना खासनीस यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 वाजता भक्तीसुधावर.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
0: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 63वा श्लोक आहे. घरी काम देनू पुढे ताक मागे, हरी बोध सांडूनी विवाद लागे. करी सार चिंता मणी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे. ते जसं कल्पवृक्षाचं उदाहरण दिलं, इथं कामधेनूचं उदाहरण दिलं आहे. कामधेनू ही धेनू जी आहे, गाय जी आहे, ही सगळ्या कामना पुऱ्या करते म्हणून तिला कामधेनू म्हटलं आहे. आता कामना पुऱ्या करते ही गोष्ट खरी असली तरी कामना काय करावी हे आपल्या हातात आहे. अशी कामना असावी की ती कामना करता करता आपण निष्काम होऊन जावं. संसारातल्या कामना कितीही केल्या तरी संपतच नाहीत. सारखं काय ना काहीतरी हवंच असतं, किती असलं तरी हवं असतं. म्हणून इथं त्यांनी असं म्हटलं आहे की घरी कामधेनू आहे, जे काही मागायचं ते सोडून हा ताक मागे, ताक मागत मिळालेला आहे. ह्याचा अर्थ असा की जे काही मागायचं ते सोडून हा संसारातल्या गोष्टी मागतोय, ज्या नश्वर आहेत, अशाश्वत आहेत, जाणारे आहेत, त्या मागतायत. म्हणजे काय मागतात? पैसा मिळावा, घर बांधावं, गाडी घ्यावी, मुलीचं लग्न ठरायचं आहे, मुलाचं शिक्षण व्हायचं आहे, या सगळ्या गोष्टी मागत राहतात. ह्या गोष्टी आपल्यापल्या शक्तीबुद्धीप्रमाणे आपण करायच्या आहेत. त्या मागण्याचं काय कारण आहे? ते तुम्ही करा तुमच्या शक्तीनं. भगवंताजवळ मागायचं ते भगवंत मागितला पाहिजे. माझं ध्यान लागावं, माझं नाम लागावं, नामामध्ये गोडी लागावी, मला तुझी ओढ वाटावी, तुझी भक्ती करता यावी, योगाची साधना व्हावी, माझं कर्म चांगलं व्हावं, असं काही चांगलं मागायचं ते सोडून कामधेनू समोर आली ना ताक मागत बसला. ते त्यांनी त्याला पुढं उदाहरण दिलं आहे, हरिबोध सांडून विवाद लागे. हरी बोध, हरीचा बोध, हरीविषयी बोध, परमेश्वर कसा प्राप्त होईल यासंबंधी काही विचारायचं, ते ज्ञान मिळवायचं, ते सोडून भलते वादविवाद करत राहतात. वादविवादावर समर्थांची जोड आहे. त्यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, तुटे वाद संवाद तो करावा, संवाद असावा, सुखसंवाद, सुसंवाद हा पाहिजे. आपल्याला काही कळत नसलं समजून घ्यावं, जाणत्याकडून समजून घ्यावं. त्या ठिकाणी शब्दाचा वापर करावा, शब्दाचा वापरही करतो आपण समजून घेण्यासाठी. जिज्ञासा असेल चांगली आहे, समजून घ्या. पण तो त्याच्याऐवजी तर्क कर्कश वादविवाद करत राहायचा. आहे कुठं भगवंत, दिसतोय कुठं आपल्याला, मग दिसत नाही तर तो मानायचा कसा? तो दिसत नाही म्हणून त्याला कसा मानायचा असं म्हणतो. पण अशा अनेक गोष्टी आहेत. आपलं मन तरी आपल्याला दिसतं का? बुद्धी तरी दिसते का? अनेक गोष्टी आहेत ज्या दिसत नाहीत पण त्यांचं कार्य दिसतं. तर भगवंत दिसला नाही तरी जे विश्व कार्य आपल्याला दिसतं आहे हे कोण करतं? कोणीतरी आहे ना शक्ती. तुम्ही जे आता बोलता आहात त्याच्यामध्ये देखील ते आहे म्हणून तुम्ही बोलता आहात, चालता आहात, पाहता आहात. तो जर आत नसेल तर त्या क्षणाला देह हा मृतवत माती होऊन जाईल. त्यामुळे त्याच्या सत्तेवर तुम्ही बोलता आहात आणि पुन्हा परमेश्वर कुठं आहे म्हणून विचारता, त्याला काय अर्थ आहे? म्हणजे कुणी जर समजून घ्यायचं म्हटलं तर ते समजावता येतं, त्याला संवाद असं म्हणता येतं. पण तर्क कर्कश वादविवादच जर करायचा असला, त्याला आपलं पांडित्य दाखवायचं असेल तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून ते म्हणतात हरिबोध करायचा सोडून वादविवाद करणं, शुष्कवाद ज्याला म्हटलं आहे, चर्चा करणं, हे कामधेनूला सोडून त्याच्याकडे ताक मागण्यासारखं आहे. म्हणजे हे जसं वेडेपणाचं आहे तसं हे आहे. म्हणून त्याला म्हणतात पुढे, करी सार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे. आता चिंतामणीचं उदाहरण घेतलं आहे. चिंतामणी, मनातल्या सर्व चिंता दूर करणारा तो चिंतामणी. आता चिंतामणी आपल्या हातात असताना आपण त्याच्याजवळ काचेचे तुकडे मागितले तर तो देतो, उदंड देतो तुम्हाला. पण मागायचं काय हे कळलं पाहिजे. हे काचेचे तुकडे ह्याचा अर्थ संसारातल्या गोष्टी, नष्ट होणाऱ्या गोष्टी मागत राहतो. परमेश्वरा असं कर, परमेश्वरा तसं कर, रामा माझ्यावर कृपा कर, मला हे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, सारखं पाहिजे. कधी असं म्हणत नाही की परमेश्वरा मी तृप्त आहे, समाधानी आहे, तू केवढं मला दिलंस. परमेश्वर अत्यंत उदार आहे, समर्थ आहे, उदार आहे, कृपाळू आहे. एक दाणा पेरला तर कणसाचं त्याला येतं, हजारो दाण्याचं कणीस येतं एक दाणा पेरतो आपण. तसं आपण जे करतो त्याच्या कितीतरी पट भगवंताने आपल्याला दिलेलं असतं, पण त्याची आपल्याला जाण नसते आणि जे नाही ते मागत राहतो. म्हणून काय मागायचं कोणापाशी हे देखील कळलं पाहिजे, पण तेही कळत नाही असा हा अज्ञानी जीव आहे. त्याच्याबद्दल संतांना करुणा वाटते की काय करावं, यांना कळत नाही, काय मागावं तेही कळत नाही. म्हणजे इथं म्हटलंय, घरी कामधेनू पुढे ताक मागे, हरिबोध सांडून विवाद लागे, करी सार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत आहे. मागितल्यावर देतोय उदंड, पण तेच मागायचं का हा विचार करायला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: भगवंताने हनुमत अवतार धारण केला होता, भगवंताने पिपलाद मुनींचा अवतार धारण केलेला होता, दधीचे ऋषींना भगवंताने अस्थि वज्रासमान होतील अशी सुंदरशी त्यांची प्रार्थना स्वीकारून त्यांना आपलं स्वरूप प्रदान केलेलं होतं. भगवंताने हंस स्वरूपामध्ये, कृष्ण दर्शन स्वरूपामध्ये, अवधूतेश्वर स्वरूपामध्ये अवतार धारण केलेले आहेत. या शतरुद्र संहितेमध्ये भगवंताचे जे विविध अवतार आहेत, भिक्षुवर्य अवतार भगवंताचा आहे, सुरेश्वर अवतार भगवंताचा आहे. सुरेश्वर अवतारामध्ये भगवंताने उपमन्यूवरती कृपा केलेली होती. नव ऋषभ स्वरूपाचा भगवंताचा अवतार, यांना नवयोगी नवनारायण असंही म्हणतात. भगवान शिवांनी आतापर्यंत घेतलेली जी काही विविध स्वरूप आहेत ती यासाठी आहेत की मानवी जीवाला जिथे मिळून आपल्याला उपदेश करता येईल, प्रबोधन करता येईल, तिथे तिथे भगवान मी कोण आहे आणि मी कसा आहे याचा विचार न करता त्यांना मी कसा उपयोगी पडू आणि त्यांच्यासाठी मी काय करू याच्याकरता भगवान धावून धावून अवतार घेत असतात. भगवान महाविष्णूंनी घेतलेल्या 24 अवतारांची गणना करता येते. तिथे तर वेदव्यास म्हणाले की त्यांच्या अंगावरती जेवढे रोम आहेत तेवढे त्यांचे अवतार झालेले आहेत. इथेही भगवान शिवांचं स्वरूप तसंच आहे की त्यांनी घेतलेल्या अवतारांची गणनाच नाही, असंख्य असंख्य. म्हणून असंख्यात रुद्राः असं वेद वर्णन करतात. किरात स्वरूपामध्ये भगवंताने अर्जुनाला कृपा केलेली होती. महाभारत प्रसंग आहे. इंद्रपुत्र अर्जुन आहे, पांडव वनवासात आहेत. अर्जुनाला स्वर्गामध्ये पाचारण करायचंय, पण अर्जुनाची असलेली योग्यता तपासण्याकरता आणि अर्जुनाला योग्य ते सामर्थ्य प्राप्त होण्याकरता इंद्राच्याच प्रेरणेने अर्जुनाला तपश्चर्या करण्याची प्रेरणा मिळाली. गंधमादन पर्वतावरती, त्याला इंद्रकील पर्वतही असं म्हणतात, अर्जुन तपश्चर्येला पोहोचलेला होता. तिथे उपमन्यूकडनं मोठं सुंदर वर्णन आहे. महाभारत ज्यांनी वनपर्व वाचलं त्या वनपर्वामध्ये या उपमन्यूच्या आश्रमाचं जे वर्णन आहे ते अत्यंत बाहरीचं वर्णन आहे. पण सुंदर नुसतं वाचता वाचता सुद्धा आपल्याला असं काही बेभान होऊन जायला करतं की काय तो लोक असावा, काय त्या ठिकाणचं वातावरण असावं. मुळात हिमालयाचे ती सगळी पर्वतरांगा, आजही हिमालयाची पर्वतराजी नुसतं परिभ्रमणाकरता पर्यटनाकरता गेलो तरी सुख देते, तर जे तपश्चर्या करता साधने करता गेलेले आहेत त्यांच्याकरता तर भगवंताने केलेली ही सृष्टी मोठी अलौकिक आहे. उपमन्यूकडनं अर्जुनाने शिवदीक्षा धारण केलेली होती, शिवव्रत शिवदीक्षा शिवोपासना घेतलेली होती. उपमन्यूच्या परवानगीने अर्जुन त्या वनामध्ये तपश्चर्या करतोय असं असतं, असं शास्त्र सांगितलंय की जे भगवंताचे उपासक आहेत, संत मंडळी आहेत, त्यांच्याकडनं भगवंताच्या उपासनेची यथायोग्य रीतीने प्रेरणा घ्या आणि त्यांच्या आज्ञेने उपासना करा. याला कारण असं सांगितलं जातं की तुम्ही स्वतःहून कितीही उपासना केली तरी ते द्रवित होतीलच याला खात्री देता येत नाही. कोण? परमात्मा. भगवान शिवशंकर द्रवित होतीलच असं सांगता येत नाही, पण संत मंडळींचा आशीर्वाद जर आपल्याला असेल, ऋषी मंडळींचा आशीर्वाद जर आपल्याला असेल, तर ऋषी मंडळींनी दिलेल्या, संतांनी दिलेल्या शब्दाकरता का होईना भगवंताला आपल्याला दर्शन देणं भाग पडत. कथाभाग मोठा विस्तृत होईल दृष्टांताकरता काही कथा सांगितल्या तर. एकदा एक शिवभक्त भगवंताच्या दर्शनाकरता नित्य जात असे आणि जेव्हाही तो पोचायचा तेव्हा त्या शिवालयाचं दार बंद असायचं. अनेक वेळा जाऊन थकला, वेळा बदलल्या, पण काय कोणास ठाऊक याच्या भाग्यात काही शिवदर्शन नव्हतं. जेव्हा जेव्हा याला तिथपर्यंत पोचायची वेळ आली तेव्हा त्या शिवालयाचं दार बंद. एके दिवशी थकून भागून व्याकुळ होऊन हा जेव्हा मार्गातनं परत येतोय तेव्हा एक संत ऋषी प्रवर त्याला भेटले. म्हणाले, फार खिन्न आहे, दीन आहे, काय कार? म्हणाले, भगवत मला काही कळत नाही. भूदेव आपण भेटला आहात, आनंद वाटला, पण भगवान शिवशंकरांचं दर्शन होत नाही. ते संत त्याला म्हणाले, ऋषी त्याला म्हणाले, जा तुला दर्शन मिळेल. आता भगवंताला सांगितलंय की तुला दर्शन द्या अशी विनंती केलेली आहे. संत मंडळींच्या, भगवंताच्या, सात्विक अंतःकरणाच्या संत मंडळींच्या वचनाचा भगवान अतिशय समादर करतात. त्याला त्वरित दर्शन मिळालं. आपल्या प्रयत्नाने हजारो वेळा पोचला पण विमुख होऊन परतला, पण संतांनी केलेल्या कृपेने त्याला सहज भगवंताची दर्शनाची जी काही त्याची आसक्ती आहे ती पूर्ण झाली. अर्जुन तपश्चर्या करतोय, अर्जुनाने महान तपश्चर्या मांडलेली आहे. त्या तपश्चर्येमध्ये अर्जुनाची जी गती आहे ती गती तपासण्याकरता मूक नावाचा एक दैत्य आहे, त्याने शुक्र रूप घेतलं भगवान शिवांच्याच प्रेरणेने, आणि तो दैत्य तसा देवतांना अजेय झालेला होता. तो शुक्र रूपामध्ये जसा प्रकट झाला, भयंकर घोर असं त्याचं रूप होत, अकराळ विकार, रानातला प्राणी तो, हिंस्त्रश्वापद. तो जेव्हा रोरावत अर्जुनाच्या अंगावरती धावून येतोय तेव्हा अर्जुनाने आपलं शस्त्र अस्त्र झाडाला टांगून ठेवलेलं होतं, बाणांचा भाता आणि ते सुंदर असं त्याचं गांडीव धनुष्य. त्याने लगबगीने गांडीव धनुष्य धारण केलं, प्रत्यंच्या चढवली, बाण चढवला आणि त्या शुकराच्या दिशेने बाण वेधला. दोन बाण एका वेळी त्याच्यामध्ये घुसले आणि तो प्राणी, तो दैत्य संपला. त्या बाजूने भिल्ल वेषात भगवान शिवशंकर उपस्थित झाले. अर्जुनाला ही शिकार आपण केल्याचा आनंद असतानाच तो भिल्ल भगवंताच्या वेषात आलेला भिल्ल अर्जुनाला म्हणतोय की याला मी मारलंय, ही शिकार माझी आहे. अर्जुनाला आपल्या अस्त्रशस्त्र संचालनाचा गर्व जो आहे त्या गर्वापोटी म्हणतोय हे शक्यच नाही, आधी माझा बाण लागलाय. भगवान म्हणाले, आधी माझा बाण लागलेला आहे. अर्जुनाला वाटला सामान्य भिल्ल आहे. अर्जुनाने युद्धाचं आव्हान, क्षत्रिय आहे तो, महाभारती युद्धापूर्वी नेहमीच त्याचं क्षत्र तेज प्रगट झालंय, पण तेव्हाच काय झालं होतं, लटपटायला कोण असतो. म्हणाले, माझं नाव गांडीवधारी अर्जुन आहे, आपण किरात आहात, भिल्ल आहात, मर्यादेत राहा, आणि वेळ आली तर क्षात्र धर्म मी दाखवायला कचरणार नाही. भगवान म्हणाले, आता किरातच आहे. ते म्हणाले, दाखव ना तुझा क्षात्र धर्म, काय तुझ्याकडे अस्त्रशस्त्र आहे ते बघूया. अर्जुनाने आपल्याकडे असलेल्या सर्व अस्त्रशस्त्रांचा असा काही प्रयोग केलेला आहे भगवंतावरती, आणि भगवान निश्चल उभे, जे जे अस्त्रशस्त्र अर्जुनाने वापरावं ते अस्त्रशस्त्र निकामी होऊ लागलं. थकला भागलेला अर्जुन जेव्हा अर्जुनाने आपल्याकडे असलेलं दिव्य असं दिव्यास्त्रांना प्रकट करायला सुरुवात केली तेव्हा ज्या ज्या दिव्यास्त्राला भगवंतावरती संधान करावं त्या त्या दिव्यास्त्राची पुष्पमाला व्हायची आणि त्याने स्थापन केलेल्या शिवपिंडीवरती जाऊन पडायची. गोंधळलेला अर्जुन म्हणाला, हा भिल्ल संपत नाही, अस्त्रशस्त्र संपले, अक्षय भाता आहे त्याचा, तो कधी न संपणारा, तोही संपला. अर्जुनाने आपलं धनुष्यच शस्त्र म्हणून वापरलं आणि भगवंताच्यावरती प्रहार करायला निघाला तेव्हा अर्जुनाला भगवंताने लावलेला एक प्रचंड आघात, केलेला ठोसा, मारलेला ठोसा, अर्जुन मूर्छित झाला. अर्जुन शिवपिंडीवरती जाऊन कोसळला. अर्जुनाने धरली होती शिवपिंड हातामध्ये, ते शिवलिंग, पण भगवंताचे पायच. म्हणाले, मी तर शिवलिंगाला धरतोय आणि यांचे पाय कसे काय धरले जात आहेत. मग भानावरती आलेला अर्जुन समजतो की हा भगवंताचा अवतार आहे, हे तर प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप आहे. मग दाय मोकलून रडतोय. म्हणाले, प्रभो महाप्रभो, आपली आराधना करायला आलो आणि आपल्यावरतीच अस्त्रशस्त्र चालवलं. म्हणाले, संतोष लो हो जो अर्जुनू मोहे आकळीला, माऊली ज्ञानराज वर्णन करतात, निवात कवचांचा टाहो फेडिला, येणे संग्रामू हरू जिंतिला, तो अर्जुनू मोहे म्हणे मोहे आकळीला. नंतर जेव्हा महाभारत युद्धाच्या प्रसंगामध्ये ज्याने संग्रामू हरू जिंतिला, भगवान अत्यंत प्रसन्न झाले होते. भगवंताने पाशुपत अस्त्र अर्जुनाला प्रदान केले, जे भयंकर अस्त्र आहे. सृष्टीला संहार करण्याकरता भगवान वापरतात. त्या पाशुपत अस्त्राचं प्रदान अर्जुनाला स्वर्गात जाण्याची परवानगी असल्याचं होतं. म्हणजे पाशुपत अस्त्र आहे, मग याला कोणी अडवणार नाही. तो स्वर्गात गेलेला आहे, दिव्य अस्त्र प्राप्त केलेले. पण किरात विषाद भगवंताने अर्जुनावरती मोठी कृपा केलेली होती. अर्जुन परत आलेला होता. किरात वेषधारी भगवंताच्या कृपेने हा मोठा आनंदून गेलेला होता. अनेक अवतार जे भगवंताचे या शतरुद्र संहितेमध्ये वर्णन केले जातात, त्या शतरुद्र संहितेमध्ये द्वादश ज्योतिर्लिंगांचाही मोठा सुरेख असा भाग सांगितला जातो. ती कोटी रुद्र संहिता आहे, तो चतुर्थ भाग आहे. त्या कोटी रुद्र संहितेमध्ये आपण प्रवेश करूया. जमेल तितकं थोडक्यात का असेना, इथे बसून द्वादश ज्योतिर्लिंगांची यात्रा करूया. यो धत्ते निजमाययैव भुवनाकारं विकारोज्जितो यो यस्याहु करुणाकटाक्ष विभवो स्वर्गापवर्ग विदाधौ प्रत्यग्बोधसुखाद्वयं हृदि सदा पश्यन्ति यं योगिनः तस्मै शैलसुताञ्चाधिवर्पवपुषे शश्वन्नमस्ते जसे. निर्विकार आहे, मायेच्या द्वारा विराट विश्वाची रचना करतो. स्वर्ग आणि अपवर्ग म्हणजे मोक्ष, ज्याच्या कृपा कटाक्षाने प्राप्त होतो. योगीजन ज्याला नित्य आपल्या हृदयामध्ये ध्यान मार्गाने प्राप्त करतात, जो चर्मचक्षूंच्या आणि इंद्रियादिकांचा विषय नाही, ध्यानजनित मार्गाने भगवंताचा अनुभव येतो. आत्मज्ञान आणि आनंद असं ज्याचं स्वरूप आहे, आत्मज्ञान आनंद स्वरूप, त्या भगवान शिवशंकरांना ज्यांचं अर्धशरीर शैलराज सुतीच्या स्वरूपाचं आहे, अर्धनारी नटेश्वर स्वरूप आहे, त्या भगवान शिवशंकरांना आम्ही प्रणाम करतो. कृपाललित वीक्षणं स्मितमनोज्ञवक्त्रांबुजं शशांक कलयोज्ज्वलं शमित घोरतापत्रयं करोतु किमपि स्फुरत् परमसौख्यं सच्चिद्वपुर्धराधरसुतां भोजद्वलयितं महोमंगलम्. भगवंताच्या कृपापूर्ण दृष्टीने ज्यांच्या मुखार बिंदाकडे पाहता पाहता आपल्याला आपलं भान हरपत, उज्ज्वल असा चंद्रमा ज्यांच्या मस्तकावरती विराजमान आहे, ज्याच्या अनेक विध कला भगवंताच्या दर्शनाने ज्या चंद्रमाच्या कला आपल्याला आध्यात्मिक आनंदापर्यंत पोहोचवतात, त्रिविध तापांचं उपशमन करतात, त्या त्रिविध तापांचं उपशमन करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या दर्शनामध्ये आहे. सच्चिद आनंदमय स्वरूप असं भगवंताचं आहे. गिरिराज नंदिनी भगवंताच्या भुजपाशांनी आलिंगनबद्ध आहे, ते भगवान शिव अनिर्वचनीय अनिंद्य स्वरूप आहेत, महामंगलमय स्वरूप आहे. त्या भगवंताला आम्ही पुन्हा पुन्हा प्रणाम करतो. याच भगवंताने आपल्या अंश स्वरूपात पृथ्वी तलावरती जी जी काही स्थान निर्माण केलेली आहेत त्यांना ज्योतिर्मय लिंग स्वरूप असं म्हणतात. ते स्वयं तेजाने प्रकट झालेले तेजपुंज स्वरूपाचे आहेत. आपल्याला सर्वांना विख्यात असलेलं जे सुंदर असं स्तोत्र आहे ज्योतिर्लिंगाचं, तेच शिवपुराणामध्ये थोड्याफार शब्दांच्या फरकाने आपल्याला पाहायला मिळत. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकालं ओंकारे परमेश्वरम् केदारं हिममत्पृष्ठे दाकिन्यां भीमशंकरं वाराणस्यां च विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे वैद्यनाथं चिताभूमौ नागेशं दारुकावने सेतुबंधे चिरामेशं घुष्मेशं तु शिवालये द्वादशैतानि नामानि प्रातरुत्थाय पठेत् सर्वपापैर्विनिर्मुक्ता सर्वसिद्धि फलं लभेत. भगवंताच्या अलौकिक अशा सगळ्याच स्थानांचं वर्णन आहे. भगवंताने जो प्रथम ज्योतिर्लिंगात्मक स्वरूपाचा भाग सोमनाथ या ठिकाणी धारण केला, चंद्रावरती कृपा करणारा हा ज्या चंद्राने त्याची आराधना केलेली आहे त्याच्याच नावाने विख्यात झालेला सोमचंद्र, त्याचा नाथ सोमनाथ. दक्षांच्या 27 मुली, दक्ष महाराजांच्या 27 मुली चंद्राच्या पत्नी आहेत. त्यामध्ये रोहिणी अत्यंत सुस्वरूप आहे. चंद्र त्याच्या प्रवृत्तीनुसार रोहिणीकडे आकर्षित होतोय. रोहिणीच्या इतर बहिणी जरी सख्या सवती असल्या तरी त्या बहिणींनी आपल्या पित्याकडे तक्रार केली की हा चंद्र आम्हाला रोहिणीप्रमाणे प्रेम देत नाही, पक्षपात करतो, हा रोहिणीकडे अधिक जातो. दक्ष महाराजांनी चंद्राला समजवून सांगितलं की हा धर्म नाही, धर्मानुकूल तू वागत नाही. चंद्रा जसं प्रेम रोहिणीला देतो तसं इतरांना दे. दक्ष महाराजांपुरतं त्यांनी कबूल केलं, म्हणाले ठीक आहे. पुन्हा आपल्या गृहस्थाश्रमात तो रोहिणीला काही विसरायला तयार नाही आणि रोहिणीशी जो त्याचा काही प्रेमभाव आहे तो काही कमी व्हायला तयार नाही किंवा इतरांवरती वाढायला तयार नाही म्हटल्यानंतर पुन्हा जेव्हा तक्रार दक्ष महाराजांकडे त्यांच्याच मुलींनी केली तेव्हा मात्र दक्ष महाराज कुपित झाले. दक्ष महाराज आपल्याच जावयाला म्हणाले क्षीण होशील आणि चंद्रमा दुर्बल झाला, क्षयरोगाने ग्रस्त झाला. या झालेल्या आपल्या सासऱ्यांच्या कोपामुळे या क्षयातन निवृत्ती मिळवण्याकरता तो या सुंदर अशा तीर्थक्षेत्रावरती येऊन प्राप्त झाला. भगवान देवदेवेश्वर जगदीश्वर शिवशंकरांची आराधना करू लागला. भगवान शिवांची 6 महिने आराधना केल्यानंतर शूलपाणी भगवान शिवशंकर चंद्रावरती प्रसन्न झालेले होते. दक्षाने दिलेल्या क्षयाच्या शापातनं चंद्र मुक्त झालेला होता. चंद्राने सर्व भक्तगणांकरता भगवंताला विनंती केली की आपण जसे माझ्यावरती प्रसन्न झाला हे भगवंत आपण या ठिकाणी निवास करावा, इथे येणाऱ्या भक्तगणांना आपलं दर्शन प्राप्त व्हावं, मी माझ्या रोगग्रस्ततेतनं आपल्या कृपेने मुक्त झालो, आपल्या दर्शनाने या भवरोगातनं हे सारे भक्तगण मुक्त व्हावेत अशी माझी इच्छा आहे. भगवान शिवशंकरांनी आपलं एक स्वरूप त्या सुंदर अशा पश्चिम तटावरती स्थापन केलं. ते भगवंताचं सौराष्ट्रामध्ये असलेलं सोमनाथ हे ज्योतिर्लिंग स्वरूप आहे. मल्लिकार्जुनावरती भगवान मल्लिकार्जुन स्वरूपामध्ये आले. या मल्लिकार्जुन स्वरूपामध्ये असलेल्या भगवंताच्या प्रगटीकरणाकरता 4 ब्राह्मण पुत्रांची कथा कारणीभूत आहे. या 4 ब्राह्मण पुत्रांना भगवंताचं अतिशय अतिशय प्रेम आहे. पूर्वी या शैल पर्वताला रत्नमाल पर्वत असं नाव आहे. हे ब्राह्मण त्या ठिकाणी भगवंताची उपासना करत होते. ब्रह्माजीच्या वरदानाने अत्यंत प्रखर तेज संपन्न आणि शक्ती संपन्न झालेला जो एक असुर आहे या असुराने या रत्नमाल पर्वतावरती आक्रमण केलं आणि तिथे असलेल्या ब्राह्मणांच्या उपासनेला विरोध केला. देवप्रिय प्रियमेधा सुकृत आणि सुव्रत असं त्यांचं नाव आहे. या असुराचं नाव दूषण आहे. या दूषणाने आपल्या सेनेसह जेव्हा या 4 भक्तांवरती शिवभक्तांवरती आक्रमण केलं तेव्हा हे 4 जण मोठ्या निश्चल भावाने स्थिर राहिले. म्हणाले शिव उपासकाला कोणाचीही भीती नाही, काळजी करू नका, त्याची सेना कितीही कठीण असली आपण आपली जी शिवोपासना आहे भगवंताचं आराधन आहे यत किंचितही त्यापासून ढळायची गरज नाही. स्थिर भावाने अत्यंत शांत वृत्तीने भगवंताच्या आराधनेमध्ये मग्न असणारे या ब्राह्मणांवरती चालून आलेल्या त्या राक्षस सेनेला विदीर्ण करण्याकरता एका महाप्रचंड अशा खड्ड्यातनं भगवान स्वतःच अवतीर्ण झाले आणि त्या भगवंताने धारण केलेल्या अत्यंत रुद्रमय कोपमय रूपाने त्या संपूर्ण राक्षसाचा आणि सेनेचा भगवंताने जो नाश केला, ब्राह्मणांवरती कृपा केली, त्या ब्राह्मणांनी भगवंताला आवाहन केले की हे भगवंत हा खड्डाच शिवमय होऊन जावा ज्या खड्ड्यातनं आपण उपस्थित झालेला आहात. त्यामुळे 1 कोसाच्या अंतरामध्ये पडलेलं हे जे काही महाप्रचंड असं खिंडार आहे, भूमीला पडलेला खड्डा, तो मल्लिकार्जुन पर्वताचं शिवलिंग स्वरूप आहे. भगवान त्या ठिकाणी नित्य निवास करतात. या मल्लिकार्जुनाचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपात भगवंताने आशीर्वाद दिलेला आहे. जो कोणी दर्शनाला येईल तो मुक्तच आहे. आपण कुचेष्टा करू, म्हणाले त्याचं दर्शन झाले आणि मुक्ती. त्या दर्शनाने मनामध्ये यत्किंचित जरी शिवसेवेचा संकल्प निर्माण झाला तरी ती शिवसेवाच क्रमाक्रमाने आम्हाला मुक्तीच्या मार्गाला घेऊन जाणारी आहे. मग प्रारंभ हाच आमच्या मुक्तीचा भाग आम्हाला प्राप्त होणार आहे.
1: श्रोते हो शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली एक भक्तिरचना.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका. रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना. याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील. या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत. या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा.

श्रोतेहो सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

0: श्री स्वामी समर्थ। नरसाप्पा सुतार हा स्वामींच्या भाग्यवान परमभक्तांमधला एक निस्सीम भक्त आहे ह्याची अक्कलकोटातल्या सर्वांनाच आता जाणीव झाली होती। स्वामींची अखंड कृपा प्रत्यक्ष अनुभवणारा नरसाप्पा हा आता गावच्या चर्चेचा विषय झाला होता। स्वामी नरसाप्पाकडे मधून मधून राहायला जायचे तेव्हा परमेश्वर आपल्या घरी आला आहे ह्या परमानंदात नरसाप्पाचा प्रत्येक क्षण गुंफला जायचा। स्वामी घरी राहायला आले की त्यांनी जाऊ नये म्हणून नरसाप्पा विलक्षण काळजी घ्यायचा, इतकी की रात्री तो घराच्या उंबऱ्यात झोपायचा। रात्री झोपेत असताना स्वामी अचानकपणे निघून जाऊ नयेत हा नरसाप्पाचा अंतस्थ हेतू असायचा। एकदा काय झालं की स्वामी सुताराकडे 8 दिवस राहायला गेले, बरोबर खूप सेवेकरी होते, नेमके ते सुगीचे दिवस होते। स्वामी घरात आल्यामुळे नरसाप्पाला शेतात जाता येत नव्हतं, त्यामुळे नुकसान होणार असं नरसाप्पाच्या केवळ क्षणभरच मनात आलं, परंतु त्याने तो विचार तात्काळ दूर केला। नित्याप्रमाणे नरसाप्पा उंबरठ्यावर निजला। पहाटे 4 सुमार होता, दरवाजाची कडी वाजली, नरसाप्पाला एकदम जाग आली। दरवाजात चांदण पसरलेलं त्यांनी पाहिलं, त्याला आश्चर्य वाटलं। नजर वर गेली, दरवाजात स्वामी उभे होते, ते जायला निघाले होते। नरसाप्पा स्वामींच्या पाया पडला आणि म्हणाला, स्वामी आता कुठे अचानकपणे निघालात, जाऊ नका ना। नरसाप्पाने आर्जवी स्वरात खूप विनंती केली, परंतु स्वामींनी दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकलं होतं। स्वामी नरसाप्पाला म्हणाले, अरे सुगीचे दिवस सुरू झाले आहेत, तुला शेतात जायला हवं ना। मी आलो की तुझी नित्याची कामं ठप्प होतात, तुला मग माझी अडचण होते, म्हणून जातो आहे इतकंच। स्वामींचं बोलणं ऐकून नरसाप्पाला पश्चाताप झाला, तो आपल्या तोंडात मारून घेऊ लागला। स्वामींनी आपल्या मनातला विचार ओळखला ह्याची त्याला दुःख जाणीव झाली। महाराजांनी बाहेर काढलेलं पाऊल पुन्हा आत घेतलं नाही। स्वामी घराच्या बाहेर पडले, त्यांच्या बरोबर कृपेचं चांदण सुद्धा बाहेर पडलं। स्वामी पुन्हा कधीच नरसाप्पाच्या घरी गेले नाहीत। पौर्णिमेचा चंद्र अमावस्येकडे कायमसाठी झुकला होता।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वर हा मुळात निर्गुण निराकारच आहे। कधी कधी तो अवतार घेतो आणि मानवी देहात सर्वांनाच दर्शन देतो, परंतु अनुभव असा आहे की बहुतेक लोकांना प्रत्यक्ष परमेश्वर अवतार रूपात आपल्यात वावरतो आहे ह्याची कल्पनाच नसते। त्यामुळे काय होतं तर प्रत्यक्ष परमेश्वराबरोबर संवाद साधूनही हे दुर्भागी लोक त्या दिव्य अनुभवापासून वंचित राहतात। म्हणून अखंड नामस्मरणाची भक्तांना जोड हवी,

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत विठ्ठल शिंदे आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2.